ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आपलं शिक्षण घेतलेलं असतं आणि आता यशाच्या अशा मार्गावर असतात की त्यांचा हा यशाचा प्रवास म्हणजे आपल्यासाठी प्रेरणादायक असतो. अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे कुमारी अस्मिता लहू मेंढे हिला. ती मूळता राहणारी सांज्याची म्हणजे आपल्या धाराशिव तालुक्यातील आहे आणि ती आत्ता नुकतीच म्हणजे 2024 याच वर्षामध्ये ती पासआउट झालेली आहे सिव्हिल या ब्रँचमधून. आणि तिचं लक म्हणा, नशीब म्हणा किंवा तिचे प्रयत्न म्हणा, ते इतके चांगले आहेत की ती पासआउट होत असतानाच जिल्हा परिषद धाराशिव येथील बांधकाम विभागामध्ये सध्या सब डिव्हिजन तुळजापूर या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावरती आता सध्या कार्यरत झालेली आहे. आणि आज ज्यावेळेस हा इंटरव्ह्यू आपण तिचा रेकॉर्ड करतोय त्यावेळेस 2 ते 3 दिवस झालेले तिला ऑफिस जॉईन करून आणि ती ऑफिसवरून थेट रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेली आहे यशोगाथा सांगण्यासाठी. तर सर्वप्रथम अस्मिता, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या वतीनं.
3: थँक्यू सो मच सर.
2: आता खरं तर आम्ही अभिनंदन करतोय आणि तुझ्या चेहऱ्यावर ते दिसून येत आहे की कॉलेज सुटल्यानंतर किंवा कॉलेज संपल्यानंतर नेमकं काय करायचं हे प्रश्नचिन्ह घेऊन जे बरेचसे विद्यार्थी फिरत आहेत तसं काहीच न दिसता तुझ्या चेहऱ्यावर एक असं दिसतंय की यस, ऑफिसमधून एक आलेली आहे, थकलेली मुलगी आहे, आता मी ऑफिसमध्ये काहीतरी काम करते असं काहीतरी चेहऱ्यावर भाव दिसतायत. तर सगळ्यात अगोदर हे सांग की हे फिलिंग कसं आहे की इंजिनिअरिंग कम्प्लीट करता करताच तुला जॉब भेटलेला
3: आहे. सर, फिलिंग तर खूप प्राऊड फिलिंग आहे. स्टार्टिंगला तर एकच मनामध्ये एम होतं की डिग्री संपायच्या आत एखादी तरी सरळ सेवा क्रॅक करायची होती आणि त्यानंतर नेक्स्ट क्लास 1 क्लास 2 तर एम आहेच, बट डिग्रीपर्यंत ॲटलिस्ट ज्यासाठी इलिजिबल होते त्यासाठी एक प्रयत्न होता की ते एम कम्प्लीट करायचं होतं. मग फर्स्ट एम तरी कम्प्लीट झाले, आता नेक्स्ट टार्गेट नेक्स्ट एक्झामवरती असेल.
2: बर, मग आता खरं तर याची सुरुवात जर म्हणायला गेलं तर 10वी पास झाली की वडिलांना खरं तर आनंद असतो 10वी पास झाली म्हणून मुलगी, पण सगळ्यात मोठं टेन्शन असतं की अरे 11वी 12वीला कुठे घालावं आजच्या युगाप्रमाणे. 11वी 12वीला तू कुठे होते हे पण सांग आणि पुन्हा 11वी 12वी झाल्यानंतर पुन्हा एकदा नवीन असतं की अरे मुलगी पुढे काय करणार, तर हे अगोदर थोडंसं सांगतो.
3: 10वीचा रिझल्ट आल्यानंतर
2: 10वी कुठे कुठे झाली?
3: 10वी माझी छत्रपती शिवाजी हायस्कूल धाराशिव येथे झालेली आहे. मग 10वीमध्ये 98.40 असा माझा पर्सेंटेज आले होते, ते पाहून एक आनंद होता की मी मेडिकलमध्ये जाऊ शकते. मग विचार केला की आपण मेडिकलची प्रिपरेशन करावी आणि त्यासाठी मग मी लातूरमध्ये शाहू कॉलेज येथे ॲडमिशन घेतले. बट माझा स्कोर कमी आला नीटचा, मग त्यामध्ये जास्त रिपीट करण्यामध्ये पण इंटरेस्ट नव्हता जास्त असं, त्यामुळे मग मी विचार केला की आपण इंजिनिअरिंगमध्ये पण यावं, कारण मला लहानपणापासून ड्रॉइंगची देखील खूप आवड होती आणि मग त्यामुळे मी आली इकडे इंजिनिअरिंग चूज केले.
2: म्हणजे तुझं नीट आणि एमएससीईटी दोन्ही एक्झाम तू दिलेले होते?
3: हो, दिला होता.
2: अच्छा, मग इंजिनिअरिंगचं असं होतं म्हणून आयआयटी जेईचं असं काय डोक्यात नव्हतं?
3: नाही, ते नव्हतं.
2: जास्त मेडिकलला जायचं, 10वीला चांगले मार्क पडले.
3: येस येस.
2: अच्छा, मग ज्यावेळेस 12वीचं तुझं शाहू कॉलेजला एवढं सगळा विषय झाला, मग तू तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज निवडण्याचं कारण काय होतं आणि मग घरच्यांनी तुला कसं सपोर्ट केला ते एक सांग.
3: स्टार्टिंगला कोरोना पिरियड होता जेव्हा मी ॲडमिशन घ्यायचं ठरवले त्यावेळेस. मग इतर बाहेरचे कॉलेजेस खूप माहिती देखील होते, बट तेरणाचं पप्पा देखील इथं सेवक म्हणून अगोदर होते, मग त्यामुळे मी आणि आपल्या रिझल्ट कॉलेजचा रिझल्ट देखील खूप छान आहे असं ऐकले होते. त्यामुळे मी इथं यायचं ठरवले.
2: अच्छा, मग तुला हा निर्णय घेत असताना काय अशा सगळ्यात चांगल्या गोष्टी जाणवल्या की तू धाराशिव जिल्ह्यातलीच मुलगी, एकतर खर्च पण सगळ्यात दृष्टिकोनातून कमी होणं, कॉलेज पण सगळं चांगलं आहे, असं तुला सगळे फुलफिलमेंट झाले तुझ्या परत?
3: येस सर. आपलं एम तरी गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करायची होती, मग त्यामुळे आपण स्टडी कुठेही करू शकतो हे देखील एक माइंडमध्ये ठेवायला, माइंडमध्ये माहिती होतं की आपण कुठेही राहिलो तरी अभ्यासच करायचा आहे, मग इथे राहून तरी आपण करू शकतो, मग त्यासाठी मी इथेच ॲडमिशन घ्यायचं ठरवले.
2: बरं, मग आता ज्यावेळेस तू इथे ॲडमिशन घेतलं, एकतर कोरोनाचा काळ होता, काही पहिले एक दोन वर्ष समजा ऑनलाईन गेले असतील किंवा बाकी सगळा विषय असेल, मग त्यानंतर तू तुझी स्टडी कशी ठेवली, तुझं एम कसं होतं, त्या एमच्या नुसार फक्त कॉलेजची स्टडी करणं एवढाच विषय नव्हता, तर मग तुला ते जसं म्हणतेस की तुला क्लास होणं, अधिकारी होणं, ह्या पण तुझ्या डोक्यामध्ये सायमल्टेनियसली गोष्टी चालू होत्या, तर तुझं कॉलेजचं जे करिक्युलम राहिलं ते कसं राहिलं सांग.
3: सर, मी कॉलेजमध्ये तरी रेग्युलर असायची स्टार्टिंगला, तर फक्त कॉलेज लेक्चर्स कंटिन्यू मीन्स रेग्युलर करायची, कारण इथे जे शिकवलं जातं त्या बाहेरचे तरी क्वेश्चन्स नाही आहेत हे तर माहिती होतं, मीन्स टेक्निकल इथेच राहून स्ट्रॉंग करायचं होतं, आणि घरी जाऊन नंतर मी नॉन टेक्निकल कव्हर करायची, कॉलेजच्या व्यतिरिक्त जो वेळ मिळायचा ते घरी जाऊन नंतर नॉन टेक्निकल पाहायची.
2: बर, आणि रेग्युलर कॉलेजला असल्यानंतर प्रॅक्टिकलचा भाग आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. मग तुला असं वाटत नव्हतं का कधी, म्हणजे एका क्षणाला असं कोणाला तरी वाटतं की तुला दहावीला चांगले पर्सेंटेज पडलेले होते, नीटचं तुझं समजा स्वप्न जरी पूर्ण नाही झालेलं असतं तर तू इंजिनिअरिंगमध्ये येण्याचा विचार केला,
3: मग
2: सगळा ओढा कुठेतरी आय टी, सी एस सी, ए आय डी एस अशा सर्व ब्रँचकडे असताना सिव्हिल निवडण्याचं मग काय कारण होतं एवढं विषय?
3: सिव्हिलमध्ये येण्याचा मेन हेतू म्हणजे माझे पप्पा, कारण पप्पा छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते काही छोटे काम देखील करतात, मग त्यामुळे ते नेहमीच मला बोलायचे एखाद्या कामाबद्दल, त्यांनी काही इस्टिमेट केलेलं असेल तर ते सांगायचे, मग ते रोज रोज तेच पाहण्यात होतं, मग त्यामुळे पप्पांनी सांगितलं की थोडंसं इकडे पण आपल्या मुलींसाठी आहे संधी, चांगल्या संधी आहेत, त्यामुळे मी त्यांच्यामुळे आले जास्त करून.
2: बरं, तुझ्या वडिलांचं इन्स्पिरेशन तुला होतं की ठीक आहे सिव्हिलमध्ये सुद्धा जाऊन मुलगी काही ना काहीतरी करू शकते, हे सुरुवातीचा फेज समजा जे की तो ॲडमिशन घेण्याच्या अगोदर किंवा ॲडमिशन घेतल्यानंतरचा विषय होता, मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना साईड बाय साईड डोक्यामध्ये जे डेली रुटीन असतं ते रुटीन कसं होतं, म्हणजे तुझ्या अभ्यासाचा प्रकार कसा होता, सरांशी इंटरॅक्शन असेल, सरांसोबत काही गायडन्स घेण्याचा विषय असेल ते पण थोडंसं सांग.
3: मी स्टार्टिंगला स्टाफशी बोलताना थोडीशी घाबरायची, बट काही दिवसांनी लक्षात आलं की असं घाबरून कॉलेज मधून पास आउट झाल्यानंतर हे घाबरणं आपल्यासाठीच घातक ठरणार आहे. जेवढे आपण इथे राहून फ्रँकली आपण जे काही आपल्या कन्सेप्ट आहेत जेवढे आपण क्लिअर करतो ते आपल्यासाठीच इम्पॉर्टंट आहेत, पुढे चालून त्याच कन्सेप्ट नंतर बाहेर गेल्यानंतर लोक विचारल्यानंतर ते आपल्याला यायला पाहिजेत. मग मी थोडंसं इथं आल्यापासून किंवा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये देखील डिप्लोमा करताना तिथे सरांशी पण बोलायची काही
2: अगोदर पॉलिटेक्निक झालेलं आहे, म्हणजे तू डायरेक्ट सेकंड इयरला
3: का?
2: अच्छा, मग हे नाही सांगितलं, हे मध्येच म्हणजे काहीतरी एक ट्विस्ट आला ना, मग तुझं शाहू कॉलेज नंतरचं हे कसं झालं मग नेमकं?
3: हे मी माझं 11वी 12वी मध्ये पीसीबी ग्रुप होता, मग त्यामुळे मला डायरेक्ट इंजिनिअरिंगला ऍडमिशन नव्हतं मिळत, मग मी डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धाराशिव इथे घेतले.
2: अच्छा, म्हणजे तिथे पण सेकंड इयरला डायरेक्ट?
3: सेकंड इयर डायरेक्ट, येस. ते केल्यानंतर मग समजलं की सरळ सेवा देण्यासाठी डिप्लोमा कंपल्सरी होता, त्यावेळेस 12+ डिग्रीवाले अलाउड नव्हते, मग त्यासाठी डिप्लोमा करणं थोडंसं महत्वाचंच होतं, कारण सरळ सेवा तरी घ्यायची करायचीच होती क्रॅक, म्हणून मग मी डिप्लोमा करायचा निर्णय घेतला आणि ते
2: करून तू सिव्हिलमध्येच केला?
3: हा, सिव्हिलमध्ये केला.
2: ओके ओके, आणि मग पुन्हा त्याच्यानंतर तू इंजिनिअरिंग कॉलेजला? अच्छा, आता हा मध्ये एकदमच अचानक टर्न आल्यामुळे ते लक्षात नाही आलं, पण एनिवे, तर मग तुझं ते डिप्लोमाचं आणि इंजिनिअरिंगचं डिग्री पूर्ण करणं, मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे सरळ सेवा किंवा अशा पद्धतीचं एमपीएससी यूपीएससीच्या एक्झाम देणं हे कसं होतं नेमकं डोक्यामध्ये?
3: आमच्या डिप्लोमामध्ये एक कोटमाळे सर म्हणून आहेत, ते यूपीएससी क्रॅक केलेले सर होते, मग कुठे ना कुठे या टेक्निकलमध्ये ते एक आदर्श होते माझ्या पुढे की सरांसारखं काहीतरी करायचंय, आणि स्टार्टिंगला नवीन आल्यानंतर थोडंसं समजत नव्हतं, बट सर्व स्टाफने तिथे देखील खूप सपोर्ट केला आणि तिथून पण पासआउट चांगल्या स्कोरने झाले.
2: बर बर. तर मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते अस्मिता लहू मेंढे हिच्याशी. ती सांजा येथील राहणारी आहे. 2024 ती तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेली आहे सिव्हिल ब्रँचमधून. सध्या जिल्हा परिषद धाराशिव बांधकाम विभागांतर्गत सब डिव्हिजन जे आहे तुळजापूर त्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावरती कार्यरत आहे. आणि जसं आपल्याला आता लक्षात आलं की ती 10वीला चांगल्या पर्सेंटेजनं पासआउट होती. नीटचं तिला म्हणजे सक्सेस नाही मिळाला, म्हणून ती परत इंजिनिअरिंगचं सक्सेस मिळवण्यासाठी बेसिकपासून स्टार्ट केला आणि पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेऊन पुन्हा त्यानंतर आता इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे. तर एवढ्या सगळ्या ट्रान्झिशनमधून जात असताना हा अभ्यासाचा प्रकार आहे किंवा ह्या बाकी सगळ्या गोष्टी आहेत, आपण खरं तर डायरेक्ट हे तुझं सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ह्या पदावर निवड कशी झाली, त्याची प्रोसेस कशी होती, परीक्षा कशी होती, हे पण आपण जाणून घेणार आहोत. पण सुरुवातीला या पदापर्यंत जाण्यासाठी किंवा अशा पद्धतीची परीक्षा देऊन लगेचच आपलं कॉलेज संपल्यानंतर आपल्याला एक जॉब मिळावा ही जी आपली सर्वसामान्यांची अपेक्षा असते. म्हणजे जसं की तू तुझे वडील म्हणते की अगोदर सेवक होते, घरची परिस्थिती आर्थिक थोडीशी समजा कमी जास्त असू शकते, तर हे तुझं अभ्यासावरचं कॉन्सन्ट्रेशन ह्या कशा पद्धतीनं करावं वाटलं किंवा कसं केलं ते सांग घरच्या परिस्थितीसह.
3: घरची परिस्थिती सांगायचं म्हटलं तर नक्कीच बाबाचं उदाहरण आहे याबद्दल. कारण ते म्हणजे डोळ्यासमोर ते दिसायचं की ते पहाटे केव्हा केव्हा पाणी द्यायला जायचे, शेतामध्ये ऊस होता आमच्या, मग ते पहाटे किंवा रात्री लाईट केव्हाही असायची रात्री, मग ते थोडंसं कुठे ना कुठे ते दिसायचं की त्यांनी शेतात जात आहेत, मग ते वर्क आपल्याला करणं पुढे चालून होत नाही, त्यामुळे मग ठरवलं की स्टडी केल्याशिवाय पर्याय नाही.
2: मग आता हा स्टडीचा भाग सगळा तुझ्या डोक्यामध्ये होता, पण सोबत म्हणजे कॉलेज आहे, कॅम्पस आहे, सराउंडिंग आहे, मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, रील्स आहेत.
3: येस येस.
2: मग काय ह्याचं कसं मॅनेजमेंट केलं?
3: याचं मॅनेजमेंट करण्यासाठी सर्वप्रथम मी आपल्या सर्व स्टाफचे आभार मानेन. कारण त्यांनी काही असं यूट्यूब चॅनल्स देखील असतात, मग आपले स्टाफकडून देखील काही यूट्यूब चॅनल्स समजले होते की त्यामधून आपल्याला प्रिपरेशन करण्यासाठी खूप हेल्प होऊ शकते. मग यामध्ये हेल्प करायची जास्त हेल्प मिळाली म्हटलं तर पिंपळे मॅडम, पवार सर, त्यानंतर आकाश जगताप सर, शेख सर यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांनी खूप गायडन्स देखील केला आणि यूट्यूब चॅनल्सची देखील काही वेळा माहिती मिळायची, मग तेच मी रेफर करत गेली. आणि स्पेशली सांगायचं म्हटलं तर लॉकडाऊनमध्ये क्लासेस तर नसायचे, ऑनलाईन सर्व काही असायचं, मग त्या पिरियडमध्ये टेक्निकल स्ट्रॉंग करायचं तर ठरवले होते. मग त्यामध्ये मी टोटली यूट्यूबवरती डिपेंड होते. टोटली मीन्स क्लासेस वगैरे असं काही माहिती नव्हतं, बट सर्च करायचं, एखादा कन्सेप्ट माहीत नसेल तर डायरेक्टली यूट्यूबवरती जाऊन सर्च करायची आणि ते गेन करत करत नोट्स काढली मी माझ्या सेल्फ. आणि पुढे इथून पुढे पण असं दुसऱ्यांच्या नोट्स नाहीत जास्त रेफर केल्या, जास्त प्रायोरिटी मी मग स्वतःच्या नोट्सवरतीच दिले होते. तेच नंतर रिव्हिजन करण्यासाठी देखील त्याच जास्त सफिशियंट आहेत असं मला वाटतं आपल्या सेल्फ नोट्स.
2: बर, मग असं कधी वाटलं नाही का इन्स्टावर जावं, काहीतरी रील्स टाकाव्यात, फेसबुकवर टाकाव्यात?
3: इन्स्टाचं अकाउंट होतं माझं, बट ते अकाउंट होतं ड्रॉइंग रिलेटेड. कारण मला लहानपणापासून स्केच काढणं किंवा ड्रॉइंगमध्ये लहानपणापासून इतकी आवड की बस ते.
2: आता हे प्रश्न विचारण्याचं कारण काय आहे की बऱ्याच वेळेस डिस्ट्रक्शन होतं ना.
3: येस येस.
2: सोशल मीडियाचा प्रोडक्टिव्ह वापर कसा करावा आणि डिस्ट्रक्टिव्ह वापर कसा करावा ह्या दोन्ही गोष्टी समोर असतात. तू एक मुलगी या भागातली, ह्या सगळ्या गोष्टी नजरेसमोर येतात. तर इतर मुलींनी पण कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी, कारण तुला तू आज यशस्वी आहेस ना, तुला म्हणजे एक जॉब भेटलेला आहे, सेक्युअर जॉब भेटलेला आहे.
3: yes,
2: तुला पुढे क्लास वन वगैरे अधिकारी व्हायचं आहे, 2-4 वर्षामध्ये ते पण झालेलं तुला पाहायचं आहे मला, तो होणार आहे समजा. तर ह्या सगळ्या गोष्टीचा कसा विचार करायला हवं हे मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल की हे मॅनेजमेंट कशी करायची. मग
3: ज्याप्रमाणे मी आता सांगितले की यूट्यूबचा वापर खूप मी करायचे, बट माझं विजन क्लिअर होतं की आपल्याला एकतरी जॉब क्रॅक करायचा होता. मीन्स हातात इथून पासआउट झाल्यानंतर जॉब तरी हातात असला पाहिजे. ते विजन आपल्याला अचीव करण्यासाठी मी यूट्यूब यूज करायचे, खूप यूज करायचे. अक्षरशः रात्री 1-1 वाजेपर्यंत मी यूट्यूबवरतीच असायची. पण जे काही कन्सेप्ट येत नाहीत फक्त ते कन्सेप्ट सर्च करायचे आणि त्या रिलेटेड जे काही व्हिडिओज येतात ते टोटली पाहायचे. असं नाही की एखादा व्हिडिओ पाहून बॅक घेतलं, असं नाही. टोटल पाहायचे मीन्स प्रत्येकाचे कन्सेप्ट वेगळे एक्सप्लेन करण्याच्या ट्रिक्स असतात, त्यानुसार आपल्याला कोणती इझी जाते ट्रिक्स तेवढी ट्रिक्स घ्यायचे. आणि
2: या पद्धतीनं अभ्यासाचा आणि त्याचा प्रोडक्टिव्ह वापर केला राधा द्यान की जर व्हिजन क्लिअर असेल तर आपल्याला त्याचा प्रोडक्टिव्ह युज करता येईल.
3: येस सर येस.
2: अच्छा, तर ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या झालेल्या होत्या, तुझ्या एकतर अभ्यासामध्ये तुझं कॉन्सन्ट्रेशन झालं होतं, सगळं झालं होतं, मग हे कधी तुला रिअलाईज झालं की अशा पद्धतीचं जिल्हा परिषद धाराशिवमधल्या कुठल्या तर जागा निघालेल्या आहेत, त्याच्यामध्ये फॉर्म भरायला हवा आणि त्याची स्टडी कशी असते किंवा काय असते याचं काही तू मग नियोजन केलं, तुला कसं माहीत झालं?
3: सर, हे माहिती मला माझ्या भैयामुळे झालं, कारण भैयाला जास्त, तो माझ्यापेक्षा मोठा आहे, त्याला जास्त अपडेट्स येतात, मग त्यांनी त्याचा फॉर्म भरायचा असताना त्याने
2: काय करतो तो
3: भैयाचं सध्या एम ए झालेला आहे, तो स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करतोय सध्या, मग त्यांनी त्याचे फॉर्म भरताना माझ्या पण जागा पाहिल्या आणि मला सांगितलं की असं असं जागा निघाल्यात, फॉर्म भरून घेऊयात म्हणून, मग आणि इथून पण त्यांनी फॉर्म भरल्यानंतर पण नॉन टेक्निकल माझं थोडंसं वीक आहे, मग त्याचं नॉन टेक्निकल स्ट्रॉंग आहे, मग मी टेक्निकल कव्हर करायची, पण नॉन टेक्निकलमध्ये माझ्या भैयाचा सपोर्ट खूप होता, त्यामध्ये काय वाचायचं काय नाही सरळ सेवासाठी वगैरे तो पण प्रिपेअर करायचा, मग माझ्यापेक्षा एक एक्सपिरियन्स त्याला जास्त होता त्यामध्ये, आणि तो चलत येता जाता मला सांगत राहायचं,
2: एकत्र जर बहीण भाऊ फक्त भांडणच करावं असा विषय
3: नाही,
2: अशा पद्धतीने सपोर्ट पण एकमेकांना होऊ शकतो.
3: येस येस, आणि भैया बोलताना नेहमी स्टडीच बोलायचं माझ्याशी, दुसरा विषयच नाही निघत आमच्यामध्ये.
2: मग आता हे ज्यावेळेस परीक्षेचा फॉर्म निघाला भरला, मग त्याच्यानंतर हे किती दिवसाचा असा स्टडीचा पिरियड होता, कॉलेज पण सुरू असेल किंवा स्टडी पण असेल, तर कसं मॅनेज केलं सांग.
3: हा पिरियड हा जवळपास 4-5 महिन्यांचा होता, कारण जेडपीच्या एक्झाम्स नेहमी पोस्टपोन व्हायच्या आणि त्यामुळे जवळपास 3-4 महिने लेट झाली होती एक्झाम. ही एक्झाम झाली होती 23 डिसेंबर 2023 मध्ये, मग त्यामुळे नेहमी पोस्टपोन होत असताना आपलं जे काही रिव्हिजन आहे ते जास्त टाइम्स रिवाईज होऊ लागलं, मग त्यामुळे त्याचा नक्कीच बेनिफिट झाला यामध्ये, असं नाही एकदाच थोड्याशा वेळामध्ये आपण ते प्रिपेअर करताना थोडा कमी टाइम किंवा कमी रिव्हिजन होऊ शकते, बट आपण या पॉझिटिव्ह वेने पण याला घेऊ शकतो, जेव्हा पोस्टपोन होतात तेव्हा आपण जास्त टाइम्स रिव्हिजन करू शकतो.
2: अच्छा, मग आता हे सगळं रिव्हिजनचं झालं, सगळं झालं आणि ज्यावेळेस मग तुला हे सरळ सेवेची परीक्षा होती ज्या दिवशी ऍक्च्युली, त्या दिवशी काय झालं नेमकं, त्याच्यानंतर कसा कसा रिझल्ट लागला किंवा काय विषय होता ते एक सांगतो.
3: ही एक्झाम स्पेशली देण्यासाठी आम्ही गेलो होतो निलंग्याला, मला ट्रॅव्हलिंगचा त्रास आहे, मग मी निलंगाला होती. हो, याचा टाइम होता 11:00 पण निलंगा किती किलोमीटर आहे एवढं समजलं, पण ते जाताना किती लांब आहे आपल्याला बाईकवरती जायचं होतं, पण किती वेळ लागतो काही माहीत नव्हतं. येस, आणि सकाळी डिसेंबर महिना म्हणजेच नक्कीच हिवाळा होता, सकाळी खूप थंडी होती आणि मी पप्पांना घेऊन बाईकवरती आम्ही निलंग्याला गेलो होतो 5:00 आणि तिथे गेल्यानंतर इतके पाय वगैरे गारठले होते, एक्झाम द्यायची पण कॅपॅसिटी राहिली नव्हती दोघांची पण, पप्पांचंच पाहून मला तर त्यांचीच काळजी जास्त होती.
2: बरं, मग आता ही परीक्षा मग दिली कशी, मग एवढ्या सगळ्या टेन्शन मध्ये का ते परीक्षेला समोर गेल्यानंतर ध्येय समोर दिसलं?
3: येस सर, परीक्षेला गेल्यानंतर नक्कीच ध्येय समोर होत,
2: पहिल्यांदा बाकी सगळं हा त्रास विसरून गेले.
3: हो,
2: अच्छा,
3: आणि पप्पांचा त्रास पाहून नक्कीच त्यांच्यापेक्षा एक्झाम मध्ये जास्त स्कोर करणं हेच इम्पॉर्टंट होतं, कारण त्यांना त्यांचा आनंद आणायचा होता ना त्यामुळे.
2: मग आता ह्या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर अस्मिता, ज्या वेळेस हा रिझल्ट आला तुझा, तर रिझल्ट आल्यानंतर नेमका तुला कधी कळाला रिझल्ट, आणि रिझल्टमध्ये मग तुझं नाव दिसलं त्यावेळेस ती पहिली प्रतिक्रिया काय होती, आणि तुझा रिझल्ट ज्यावेळेस तुला मिळाला त्यावेळेस ते पहिला रिझल्ट तू कोणाला सांगितला?
3: पहिला रिझल्ट मी माझ्या आईला सांगितले होते. रिझल्ट असा सांगितला की फक्त आई मार्क्समध्ये इम्प्रूव्हमेंट झालीये, माझी रेंज होती 130-140 आसपास नेहमीच असायची, मग 140 काही क्रॉस होत नव्हतं, मग त्यामुळे मी आईला स्टार्टिंगला एवढेच म्हटले की आई एवढे एवढे माझे मार्क्स वाढत आहेत आणि होऊ शकते इम्प्रूव्हमेंट काहीतरी होऊ शकते म्हणजे इथून पुढे रिझल्टमध्ये, आणि हे रिझल्ट
2: लक्षात आलं. तू काय सांगत होती ते?
3: हा, आलं लक्षात. आई पेपर देऊन आल्यानंतरच मी येतानाच कॅल्क्युलेट केलं होतं की मार्क्स किती येत आहेत माझे, मी त्यावेळेस कॅल्क्युलेट केल्यानंतर 146 स्कोर येत होता आणि मला एक्झाम मध्ये आता आलाय 150. मी आल्यानंतर आईला सांगितल्यानंतर आई म्हटली आल्यानंतर बघूया तुझा ऍक्च्युअल स्कोर किती येत आहे ना ते आल्यानंतर बघूयात म्हटली, म्हणजे तिने विश्वास ठेवला नव्हता. विश्वास म्हणजे पेपरचे पेजवरती मार्क जेव्हा येतील तेव्हा विश्वास ठेवते, नंतर बघूयात म्हणून तिने सोडून दिला होता पहिल्यांदा विषय. नंतर लिस्ट आल्यानंतर सगळं व्यवस्थित झालं, मग होऊ शकते अशी थोडीशी गॅरंटी आली होती.
2: मग ऍक्च्युअली रिझल्ट आला म्हणजे आता तुला जॉब भेटणार आहे त्याच्या अगोदर काय प्रोसेस असते म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे असतो का डायरेक्ट तुम्हाला हे असतं?
3: जॉब भेटायच्या अगोदर स्टार्टिंगला कॉल्स चालू झाले होते की वेटिंग लिस्ट मध्ये आहे म्हणून. स्टार्टिंगला माझं नाव वेटिंग लिस्टला होतं. मग ते वेटिंग लिस्ट नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. ते झाल्यानंतर परत पात्र अपात्र यादी म्हणून येते. मग त्यावेळेस असिस्टंट साठी कोणी वरचे जास्त गर्ल्स आले नव्हते. मग त्यामध्ये माझं एज कमी होतं त्यामुळे मी वेटिंगला गेली होती. मग त्या मुलीवरच्या आल्या नसल्यामुळे परत मी वरती गेले असं झालं लिस्ट मध्ये.
2: स्कोर सेम होता
3: नाही. इंटरव्ह्यू नाही, डायरेक्ट एकच एक्झाम सरळ सेवा. हा,
2: ज्या दिवशी तुला लक्षात आलं की आता तुझं सिलेक्शन झालेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे असं काहीतरी तुम्हाला संदेश आला असेल ना, काय संदेश होता तो?
3: संदेश सर, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांनी डायरेक्ट म्हटले की काही दिवसांनी पात्र अपात्र यादी लागणार. ते लागल्यानंतर त्यांनी कॉल आला आणि ते म्हटले तुम्हाला जॉईनिंग ऑर्डर देणार आहोत मंगळवारी, असा एक कॉल होता तो. पहिल्यांदा विश्वास नाही
2: बसला.
3: नाही, फोन कॉल आला होता.
2: फोन कॉल आला होता,
3: विश्वास बसला नव्हता. काही वेळा वाटायचं प्रँक.
2: फर्स्ट टाइम
3: जेव्हा कॉल आला त्यावेळेस मी खूप जणांना क्रॉस चेक करत होते कारण मला वाटायचं प्रँक कॉल आहे तो. कारण सगळ्यांचं ऐकलं होतं की मेल येतात आणि मला कॉल आला त्यामुळे थोडस भीती होती की प्रँक कॉल आहे हा म्हणून. पण नाही, पप्पांना मी नंतर झेडपी मध्ये पाठवले होते चेक करा म्हणून. पण तेव्हा समजलं की नाही, प्रँक कॉल नाही हा.
2: अच्छा, आणि मग ज्यावेळेस तुला हे लक्षात आलं की प्रँक कॉल नाही, खरोखरच आता मला जॉब भेटलेला आहे, काय होतं त्यावेळेस मग फिलिंग?
3: फिलिंग छान होती. मी माझ्या आजोबांना कॉल केले कारण ते सर्व्हिस मध्ये होते अगोदर, हेडमास्टर होते ते. त्यांच्यानंतर मामा वगैरे कोणी आणखी लागले नव्हते आणि त्यांच्यानंतर लागणारी किंवा सर्व्हिस मध्ये येणारी मीच होते. मग त्यांचे आनंदाश्रू पाहिले म्हणता येईल.
2: बर बर, मग आता एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या, आता खरं तर म्हणजे तसं पाहायला गेलं तर तुझ्या एज प्रमाणे किंवा कॉलेज लगेचच झालेलं होतं, अजून बऱ्याच गोष्टी होत्या. पण लगेच तुला पहिल्या दिवशी ऑफिसला जायचं होतं, तर तुझा पहिला दिवस ऑफिसचा कसा होता ते सांग.
3: पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तिथले जे काही मेंबर्स होते त्यांना पाहूनच भीती वाटत होती कारण ते सगळे माझ्या पप्पांच्या आईच्या एजचे, त्यापेक्षा पण मोठे, आणि त्यात मीच खूप लहान दिसायची. त्यामुळे थोडीशी भीती होती, पण वाटायचं की एक फॅमिली इकडची आहे, एक फॅमिली आता नवीन तयार होतीये. तिथे पण भैया पप्पा मम्मी टाईप असेच त्या एज मधले होते लोक, त्यामुळे एक फॅमिली बनतीये आणि सपोर्टिव्ह पण आहेत सर्व स्टाफ.
2: म्हणजे काय नाही, पण ते तू पहिल्यांदा गेली तिथं ऑफिसमध्ये, तुला हे जे आता तो वातावरण सांगितलं, पण तिथल्या लोकांनी कसं म्हटलं की मॅडम हे तुमची जागा आहे किंवा काय असं काय झालं नेमकं?
3: सर्वप्रथम गेल्यानंतर त्यांनी समजलं, मी गेल्यानंतर त्यांनी जॉईनिंग ऑर्डर दिली वगैरे माहिती दिली मी, आणि ते दिल्यानंतर त्यांनी साईन वगैरे करून घेतले. मग त्यांनी सांगितले आपल्याला जे काही टेबल असतात वगैरे इथं बसायचं वगैरे त्यांनी सांगू लागले. आणि वेगवेगळे आणखी पण असिस्टंट होते त्यांनी कामाची देखील माहिती दिली कारण मी इथं खूप करणारी, मला तिथे काही बसू वाटेना. मग मी त्यांना प्रत्येक टेबलवरती जाऊन विचारू लागली की तुम्ही काय वर्क करतात, कसं करतात, त्यांच्या डिपार्टमेंटची माहिती घ्यायला स्टार्ट केली मी. पहिल्या दिवशी नाही, पण नंतर एक दोन तीन दिवसांनी.
2: किती दिवस झाले आता ऑफिसला?
3: आता ऑफिसमध्ये जाऊन जवळपास तीन चार दिवस झाले.
2: तीन चार दिवस झाले, म्हणजे तीन चार दिवसामध्ये क्लास वन कडे जाण्याचा प्रवास सुरू झाला.
3: येस सर, येस. आणि मी तिथे आता ऑफिसमध्ये पण नोटबुक काढून थोडीशी वाचत बसते, तर तिथले म्हणतात मॅडम वगैरे म्हणतात की मॅडम आता लागलाय ना जॉब तुम्हाला, आता कशाला वाचता? तर त्यांना म्हणजे त्यांना दुसरे क्रॉस म्हणतात की आता मॅडमला डेप्युटी म्हणून आपल्याच मॅडम बनायचंय म्हणून मॅडम स्टडी करतायत.
2: म्हणजे किमान मोटिवेशन तर आहे.
3: येस येस, मोटिवेशन खूप आहे, सर्व सपोर्ट करतायत सध्या.
2: मग आता एवढं सगळं झाल्यानंतर तू आता जॉब करतेस, आता दररोज येणं जाणं पण करतेस धाराशिवहून गावाकडून असेल, ज्यावेळेस मित्रमैत्रिणी आता जुने भेटतायत, जुने म्हणजे आता सध्या रिसेंटली जे तुझ्यासोबत क्लासमध्ये होते किंवा हे, ह्या सगळ्या ग्रुपमध्ये चर्चा झाल्यानंतर काय त्यांची काय प्रतिक्रिया होती?
3: सर, त्यांची प्रतिक्रिया सांगायची म्हटली तर मी त्यांना मार्च मध्ये सांगितले होते की 90% माझे चान्स आहे लागण्याचा, त्यामुळे त्यांना एक 4-5 महिने झालं माहितीच होतं ही लागणारच आहे म्हणून.
2: म्हणजे त्यांनी पण कॉन्फिडन्स पकडलं होतं की अस्मिता ही शेवटी जॉबला जाणार.
3: हा सर, हा.
2: बर, आणि ऍक्च्युअली जॉबवर लागल्यानंतर मग काय पार्टी बिरटी असा काहीतरी विषय झालेला असणार?
3: पार्टी मागतायत पण मी आणखी दिलीच नाहीये.
2: बर, अस्मित आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एवढं सगळं सहज सहज सोपं सोपं झालं की काही अप अँड डाऊन्स आले, थोडंसं डिप्रेशन लेवल सारखं, कशाला एवढं सगळं सोडून द्यावं, आपले वडील लग्न लावून देतील, आता सरून द्यावं, असं कधी काय जाणवलं?
3: असं काही जाणवलं नाही, कारण पप्पांचंच एक स्वप्न आहे की काहीतरी तिला सर्व्हिसमध्ये करायचंय किंवा लावायचंय, त्यामुळे असं काही अप अँड डाऊन्स येत राहतात, बट त्याला टॅकल कसं करायचं ते स्वतःला देखील समजलं पाहिजे. मी मला जास्त करून आई बाबांचं जास्त डोळ्यासमोर दिसायचं, त्यामुळे काही जास्त इफेक्ट झाला नाही माझ्या.
2: अच्छा बर. आणि असं आता तू तर म्हणजे की सोशल मीडियाचा जास्त वापर नाही, पण ते प्रोडक्टिव्हली केली तुझ्या स्टडीसाठी केला, पण असं कधी गाणे ऐकणं, चित्रपट पाहणं असं कधी विषय?
3: मी सॉंग्स खूप ऐकते. मी कॉलेजचे असाइनमेंट असू द्या, सबमिशन असू द्या, सॉंग्स लावल्याशिवाय मी लिखाणच करत नाही.
2: मग रेडिओ तेरणा नाही ऐकत? अच्छा ओके. हा तर कुठल्या प्रकारचे गाणे?
3: मी 90s वाले सॉंग्स. 90s
2: वाले सॉंग्स असं तर हे एक्सपेक्टेड नव्हतं खरं तर, 90s चे सॉंग तू म्हणजे ऐकावेत म्हणून असं.
3: की माझे पप्पा खूप सांगतात, त्यांना जे सिंगर्स आवडतात त्यांचे त्यांनी सजेस्ट केले की मी सर्च करून ऐकायची ते गाणे, त्यामुळे आवड लागलेली.
2: तर तुला असं कुठलं गाणं आहे की जे गाणं तुझ्या डोक्यामध्ये चॅन्टिंग करायला लागलं आत्ताच्या ह्या सगळ्या गोष्टीला धरून, ते सांग.
3: विजेता टायटल ट्रॅक.
2: विजेता टायटल ट्रॅक,
3: येस सर.
2: तर मित्रांनो, आपण अस्मिता लोहू मेंढे हिच्याशी बोलत होतो. ती 2024 पासआउट आहे सिव्हिल ब्रँचमधून आणि सध्या जिल्हा परिषद धाराशिवच्या बांधकाम विभागातील सब डिव्हिजन तुळजापूर इथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ती कार्यरत आहे आणि तिचे वडील पण इथे सोबत आहेत, लोहू मेंढेजी. तर आम्हाला असं कळालं होतं की तुम्ही म्हणजे आमचा रेडिओ तर 3 वर्षापूर्वी सुरू झालाय, पण तुम्ही तेरणामध्येच होतात कार्यरत.
4: होतो.
2: कधी झालं तुम्ही रिटायर?
4: रिटायर नाही, मी त्यानामध्येच काय तसे होतो सेवक म्हणून.
2: बर.
4: इथंच होतो, त्याच्यानंतर इथे डीएडला होतो मी.
2: बर.
4: आणि डीएड नंतर पुन्हा चला ते संपर्कालयात गेलो, पुन्हा संपर्कालय नवीन यांच्या साहेबाचं चालू झालं, तिथे गेलो नंतर त्यांच्या गुंजाळ बाबूच्या हाताखाली.
2: बर बर बर. मग तिथून तुम्ही म्हणजे हे सगळं कधी सोडलं मग तुम्ही?
4: मी सोडलं हे 89 इथं सोडलं आणि परत संपर्कालयात गेलो तिकडं.
2: अच्छा, म्हणजे खूप वर्ष झाले त्याला पण. बर. मग आता सध्या तर जसं अस्मिता सांगत होती तुम्ही शेती आणि छोटं मोठं कॉन्ट्रॅक्टरशिपचं काम करता म्हणून, मग आता ज्यावेळेस तुम्हाला माहीत झालं की मुलीला तर तुम्ही तेरणाला ठेवलं, कारण तुम्ही तेरणामधले आहे, त्याच्यामुळे तुमचं पहिलं प्रेम तेरण असणार आहे. तर
4: नाही, पण अगोदर कसं झालं, तिला 10th चांगले मार्क पडले, 98% मार्क पडले, त्याच्यामुळे मेडिकलला पाठवा म्हणून लातूरला ठेवलं 2 वर्ष शाहू कॉलेजला. आणि त्याच्यानंतर पुन्हा नीटला मार्क कमी आले तिला, त्याच्यानंतर म्हणला तिच्या आवडीप्रमाणे पुन्हा नंतर करावं, नीट एकदम कमी मार्क आल्यामुळं. पण हिच्या आवडीप्रमाणे पण इथं इंजिनिअरिंगला
2: म्हणजे
4: पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलं. पॉलिटेक्निक झाल्यानंतर पण इथे ऍडमिशन घेतलं.
2: बरोबर. तर लवजी तुम्ही मला एक सांगा की कसं असतं की एकतर मुलगी 10th 12th पास होणं, पुन्हा पॉलिटेक्निकला येणं, एक एक टप्पा जसा पूर्ण होत जातो तसं वडिलांचा एकतर आनंद पण वाढत जातो आणि जबाबदारी पण वाढत
4: जातो.
2: तर ज्यावेळेस अस्मिताला जॉब लागला आणि चांगला गव्हर्नमेंटचा जॉब लागला, आपल्याकडे सरकारी नोकरी म्हटल्याबद्दल खूप आकर्षण आहे मोठं, तर ज्यावेळेस तुम्हाला हे कळालं त्यावेळेस तुमची काय भावना होती ते सांगा.
4: आनंद वाटला.
2: हो. बर. आणि मग तुम्ही इतर पालकांना काय सांगाल की त्यांनी मुलींकडे पाहताना कसं पाहिलं पाहिजे, कारण आपल्याकडे कसं ग्रामीण भागात माहिती आहे की मुलगी झाली 10th 11th 12th झाली ग्रॅज्युएशनला म्हणलं की कुठं लग्नाचं पाहणं आणि सोडून देणं, मग ठीक आहे त्यांची इच्छा असेल, पोटेन्शियल असेल, त्यांच्या क्षमता असेल, तो नंतरचा भाग होतो. आजकाल तेवढं राहिलं नाही, तरी सुद्धा जे ग्रामीण भागात ते असतील, इकडे तिकडले असतील, त्यांना काय सांगू शकता तुम्ही?
4: तिच्या त्याच्या आवडीप्रमाणे आपण तिच्या आवडीला आपण पालकांनी चालना दिली पाहिजे. आपल्या आपला म्हणजे बळजबरीने तिच्यावर लादलं नाही पाहिजे की तू मेडिकलला जा असं नाही लादलं नाही पाहिजे.
2: तिच्यामध्ये तिच्यामध्ये काय आहे हे पण
4: ओळखून तिच्या ड्रॉइंगची आवड होती तिला, त्याच्यामुळे मला पण इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिल मध्ये काय ते करावं वाटलं.
2: तर लवजी, मी खरं तर तुमचं पण अभिनंदन करतो की तुम्ही मुलीला खूप चांगल्या पद्धतीनं एकतर मार्गदर्शन केलं, ती नेहमी तिच्या बोलण्यामध्ये ते तुम्ही मुलाखत ऐकताना ते तुमच्या लक्षातच येईल की ती तुम्हाला आदर्श मानत होती आणि तुम्हालाच खऱ्या अर्थानं डोळ्यासमोर ठेवून तिने आज हे यश मिळवलेलं आहे. तर मी तुमचंही खरं तर अभिनंदन करतो की पालक म्हणून तुम्ही जे तिच्याकडे लक्ष दिलेलं आहे ते. तर अस्मिता, जसं आता तुझ्या वडिलांशी पण आम्ही बोललो, तो गाणं पण एक विजेतामधलं सांगितलेलं आहे, मग आता मला एक सांग की एवढं सगळं ऐकल्यानंतर आता इन फ्युचरमध्ये 2024 तो पासआउट झाल्या तू सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असं तुझं पद आहे.
3: येस सर.
2: तर मग आता येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये म्हणजे साधारणतः 2030 2035 अस्मिताला आम्ही रेडिओ तेरणाला काय म्हणून बोलवायचं की अस्मिता मॅडम तुम्ही या, आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा, असं काय म्हणायचं नेमकं?
3: नक्कीच क्लास वन क्लास टू पोस्ट काढण्यासाठी नक्कीच ट्राय करेन मी.
2: नाही टू नकोच म्हणू आता, क्लास टू नकोच, क्लास वनच्याच पुढे काय सांग, सुपर क्लास वन असं म्हटलं तरी चालेल.
3: मी माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन नक्कीच त्यापर्यंत.
2: अच्छा तर ठीक आहे अस्मिता, खरं तर हा तुझे तुझं जे इन्स्पिरेशन आहे, तुझं जे बोलणं आहे, ते अनेक आता ज्या इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणाऱ्या मुली आहेत सध्या, खास करून सिव्हिलला ज्या घेणाऱ्या आहेत, त्यांना पण एक खूप चांगल्या पद्धतीचं एक गायडन्स भेटेल की जॉब भेटू शकतो, आपलं फक्त फोकस आणि व्हिजन जर क्लिअर असेल तर आपल्याला ध्येय प्राप्ती होऊ शकते. हा एक संदेश तुझ्या आजच्या पूर्ण मुलाखतीतून मिळतो आणि मी परत एकदा तुला तुझ्या या सर्व फ्युचरसाठी शुभेच्छा देतो. आणि क्लास वन सुपर क्लास वन म्हणून अस्मिता लहू मेंढे हिला आम्ही बोलवणार आहेत 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर, तर हे मात्र तुझ्या लक्षात असावं. पण तुझ्या या सर्व करिअरसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.
3: थँक्यू सो मच सर.
2: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव रेडिओ तेना ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरना हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरना ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरना. आपण https://radio.covusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरना. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970590 9970590000. ऐकत राहा, नंदी राहा रेडिओ तेरना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: श्रोते हो नमस्कार, श्रोते हो आपण ऐकत आहे रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, आजच्या आपल्या सूरप्रभात या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, सूरप्रभात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंददायी आणि प्रेरणादायी गीतं आपण ऐकत असतो। याच कार्यक्रमाच्या सुरुवातीस आज आपण ऐकणार आहात किशोर कुमार यांच्या आवाजातील योगेश यांचं गीत। संगीतकार आहेत सलील चौधरी।

श्रोते हो, सूर्यप्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर यांच्या आवाजातील निदा फाजली यांचं गीत. संगीतकार आहे तो उषा खन्ना.

श्रोतेहो सूर प्रभात या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात किशोर कुमार यांच्या आवाजातील अमित खन्ना यांचं गीत. संगीतकार आहेत राजेश रोशन. नजर

नजराना। श्रोते हो, सूर प्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात किशोर कुमार यांच्या आवाजातील फारुख कैसर यांचं गीत। संगीतकार आहेत बप्पी लहेरी।

श्रोते हो, सूर्य प्रभात या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गायक कलाकार आहेत किशोर कुमार.

श्रोतेहो, सूर्यप्रभात या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हास निश्चितपणे कळवा. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509 अर्थात 9970500900. या क्रमांकावर आपण आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवू शकता. आणि सूर्यप्रभात या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात आरती मुखर्जी आणि किशोर कुमार यांनी गायलेलं यमजी हशमत यांचं गीत. संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: मंडळी नमस्कार. मंडळीच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण बघतो आहोत की सध्या उन्हाळी हंगामाची सुरुवात होते आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात प्रामुख्याने कलिंगड, खरबूज, काकडी, दोडका, घोसाळी, कारली, दुधी भोपळा, तोंडली, तांबडा भोपळा, भेंडी, गवार, टोमॅटो, वांगी, मिरची, चवळी, घेवडा, कोथिंबीर, कांदापात, मेथी, राजगिरा, माठ, पोकळा यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जात असतं. उन्हाळी हंगामातील या भाज्यांच्या लागवडीचं नियोजन कसं करणं गरजेचं आहे याच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवड करत असताना घ्यावायची जी काळजी आहे ती सुरुवातीस बघणार आहोत. लागवडीसाठी प्रामुख्याने अधिक सेंद्रिय कर्ब पाणी साठवून ठेवणारी परंतु उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या सुपीक जमिनीची निवड करावी. जमिनीवर आच्छादनाचा वापर करावा. कोरडे आणि उष्ण वाऱ्यापासून संरक्षणासाठी शेताच्या चारही बाजूस शेवरीसारख्या पिकाची अथवा वाफ्याभोवती मक्याची दाट लागवड करावी. तर मंडळी, हे दोन मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. आपण बघतो आहोत उन्हाळ्यामध्ये आपल्या भागामध्ये असेल किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीमुळे किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीच्या अगोदर वादळ येत असतात किंवा त्याचबरोबर सोसाट्याच्या वाऱ्याचा एक प्रादुर्भावसुद्धा आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये होत असतो आणि जेणेकरून आपल्या भागामध्ये जी पिकं आपण घेतलेली असतात त्याच्यामध्ये वारा शिरणे किंवा त्याच्यामुळे अधिक नुकसान होत असतं. त्याच्यामुळे शेवरी आपल्या बांधावर लावून घेणं हा एक उत्तम पर्याय असू शकतो. आणि मंडळी, शेवरीपासून एवढंच वाऱ्याचं संरक्षण करणं हा एवढाच भाग नाही, पण शेवरीपासून आपल्याला चांगलं उत्पादन देखील मिळू शकतं. आणि शेवरी ही झटपट वाढत असते. काही महिने मध्ये शेवरीचं पीक हे आपल्याला 9-10-15 फुटापर्यंत गेलेलं दिसून येतं. तर याच्यासाठी हा जो मुद्दा होता तो खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर आपले जे वाफे आहेत त्या वाफ्याच्या भोवताली आपण मक्याची जर दाट लागवड केली तर पिकांना संरक्षण देखील मिळतं आणि एक उत्तम प्रकारचं वातावरण देखील त्या ठिकाणी निर्माण होत असतं. याच्यानंतरचा मुद्दा महत्त्वाचा आहे तो आहे रोगप्रतिकारक जातींची निवड, सिंचनाचे व्यवस्थापन, रासायनिक आणि सेंद्रिय खतांचे योग्य संतुलन याकडे सुद्धा लक्ष देणं शेतकरी बांधवांनी गरजेचं आहे. फळांची काढणी शक्यतो संध्याकाळी करावी. स्वच्छ ठिकाणी प्रतवारी, पॅकिंग, साठवण, योग्य वेळी माल वाहतूक ती म्हणजे पहाटेच्या वेळी या बाबींचा नियोजनपूर्वक एकत्रित वापर करणंसुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे उत्तम प्रतीचा भाजीपाला हा ग्राहकापर्यंत पोहोचवणं आपणास शक्य होऊ शकतं. उन्हाळ्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या भेंडी आणि गवार या भाज्यांनासुद्धा भरपूर मागणी असते. भेंडी लागवड करतेवेळी हळद्या रोगास प्रतिकारक्षम परभणी, क्रांती, अर्क, अनामिका, पुसा सवानी आणि पंजाब पद्मिनी या वाणाची निवड करणं गरजेचं आहे. गवारीसाठी पुसा सदाबहार, पुसा नवबहार यासारख्या भरपूर उत्पादन देणाऱ्या जातीची निवड आपण करणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात या पिकांना पाणी वेळेवर देणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि तोडणीची वेळ जी असणार आहे ती थोडीशी उशिरा आपण करणं गरजेचं आहे. जी वेळ असणार आहे संध्याकाळी 5-6 दरम्यानची. आता वेलवर्गीय भाजीपाला पिकाच्या संदर्भात मंडळी या ठिकाणी माहिती करून घेऊयात. वेलवर्गीय भाज्यांमध्ये प्रामुख्याने काकडी, कारली, दुधी, भोपळा, दोडका, घोसाळी या प्रमुख भाज्यांचा समावेश आहे. या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे रुंद अंतर ठेवून करणं गरजेचं आहे. लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे आणि आधार देणंसुद्धा ही दोन कामं महत्त्वाची आहेत. दर्जेदार आणि अधिक उत्पादनासाठी वेलीला मंडप किंवा तारेच्या ताटीने आधार देणं गरजेचं आहे. कारली, दुधी, भोपळा, दोडका, घोसाळी ही कमकुवत वेलवर्गात मोडणारी पिकं असून वेलींना चांगला आधार मिळाला तर त्याची वाढ चांगली होऊ शकते. यानंतर मंडळी आपण बघणार आहोत मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या संदर्भामध्ये. या तिन्ही पिकांची रोपे गादी वाफ्यावर करावीत. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात गादी वाफ्यावर बियाणे पेरून झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात रोपांची लागवड करणं गरजेचं आहे. या पिकांमध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यांचा प्रसार करणाऱ्या किडींसाठी नियंत्रण ठेवणंसुद्धा गरजेचं आहे. मिरचीसाठी लागवड करतेवेळी तिचे उत्पादन मार्च ते मे महिन्यात बाजारात येईल असं नियोजन आपण करणं गरजेचं आहे. लागवडीसाठी वान हा उंच शाखीय वाढणारा फांद्या जास्त असणारा पोपटी ते गर्द हिरव्या रंगाचा लांब मिरच्या त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मिरचीमध्ये फुले ज्योती या जातीमध्ये मिरच्या झुपक्यात येतात आणि झाडावर दाट पानं सुद्धा असतात. वांगी या पिकासाठी उंच डेरेदार वाढ असणारा काठेरी देठ, जांभळ्या पांढऱ्या हिरव्या रंगाची छटा असणाऱ्या चक्कीदार गोल किंवा उभट गोल फळे असणाऱ्या वाणाची निवड करावी. वांग्यामध्ये रंग आकार यानुसार भागनिहाय विविधता आढळून येत असते. वांगी पिकास शेणखत, रासायनिक खते यांचा संतुलित वापर करावा. उन्हाळी हंगामात योग्य वेळी पाणी देणं गरजेचं आहे. फळांची तोडणी 5 ते 6 दिवसांनी करावी. चांगली एकसारखी फळे बाजारात पाठवणं गरजेचं आहे. आणि टोमॅटोच्या संदर्भात मंडळी आपण बघणार आहोत. टोमॅटो पिकासाठी वान निवडताना प्रामुख्याने तो वान अधिक पाणी असणारा, उष्ण तापमानात फळधारणा होणारा, लीफ कर्ल व्हायरस या रोगास सहनशील, फळांना तडे न जाणारा निवडणं गरजेचं आहे. टोमॅटोची लागवड शक्यतो लवकर करावी, कारण उष्ण हवामानात फळधारणा कमी असू शकते. मंडळी यानंतर बघणार आहोत आणखी एक महत्त्वाचं भाजीपाला पीक, ज्याच्यामध्ये आपण कोथिंबिरीचा उल्लेख करू शकतो. कोथिंबिरीच्या पिकास कोरडे हवामान मानवते. उन्हाळी हंगामात कमी पाण्यावर येणारे कोथिंबिरीचे पीक कमी कालावधीत चांगले पैसे देऊन जाऊ शकते. कोथिंबीर पिकाची लागवड करताना वाफे तयार करावेत. दर 8 दिवसाच्या अंतरानं कोथिंबिरीची लागवड करणं गरजेचं आहे. आता जाता जाता बघणार आहोत आणखी 3 भाज्या आहेत, त्याच्यामध्ये राजगिरा आहे, पोकळा आहे, माठ आहे. उन्हाळी भाजीपाल्यामध्ये पालेभाज्या हे महत्त्वाच्या आहेत. पालेभाज्या आपल्या आहारातील खनिज क्षार आणि जीवनसत्वाचा पुरवठा करणारे अगदी स्वस्त आणि सहज सुलभ नैसर्गिक स्रोत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने पालेभाज्या या अल्प भांडवल कमी क्षेत्रात कमी वेळेत उत्पादन देतात. पालेभाज्या लागवडीसाठी पाण्याचा हमखास, सलग पुरवठा, बाजारपेठ जवळ असणं, वाहतुकीची चांगली सोय असणं या बाबी महत्त्वाच्या आहेत. उन्हाळी हंगामात प्रामुख्याने राजगिरा, पोकळा, माठ आणि मेथी या पालेभाज्या घेतल्या जातात. तर मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही जी भाजीपाला पिकं किंवा पालेभाज्या आपण बघितलेल्या आहेत, यांचं जर योग्य नियोजन आपण फेब्रुवारी महिन्याच्या अगदी 28 तारखेपर्यंत जरी केलं, तरी निश्चितपणे आपलं उत्पादन हे मेच्या आत येऊ शकतं आणि चांगला बाजारभाव आपल्या भाजीपाला पिकांना मिळू शकतो. यासाठी गरज आहे योग्य नियोजन करण्याची. आपल्याकडे किती पाणी उपलब्ध आहे, यावर शेतकरी बांधवांनी कोणत्या भाज्या लावायच्या आहेत, त्यांचे दर कसे असणार आहेत, या संदर्भातील चर्चासुद्धा करून घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून येणारा आपला हा उन्हाळी हंगाम अतिशय चांगला होऊ शकतो, फायदेशीर ठरू शकतो. आजच्या आपल्या शिवारवार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवारवार्ताच्या पुढील भागात एका नव्या माहितीसह. आपण ऐकत्र हा रेडिओ 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ 90. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आपण ऐकताय रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका विशेष चित्रपटातील गीतं आपण ऐकणार आहात. मंडळी, राज कपूर यांची हिंदी चित्रपटसृष्टीची ओळख आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पहिला ग्रेट शोमनचा खिताब त्यांच्याच नावे आहे. स्त्रीप्रधान चित्रपट बनवण्याचा आणि तो विषय हाताळण्याचे कमालीचे कौशल्य राज कपूर यांच्याकडे होते. यामध्ये प्रेमरोग असेल, सत्यम शिवम सुंदरम असेल, त्याचबरोबर राम तेरी गंगा मैली या प्रमुख चित्रपटांचा उल्लेख या अंतर्गत आपणास करावा लागेल. श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतं ऐकणार आहात. 1985 साली जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा खूप मोठ्या वादाला तोंड फुटले होते. अनेक दृश्यांवर विवाद निर्माण झाले होते. तरीही हा चित्रपट एक मास्टर पीस म्हणून आजही ओळखला जातो. तेव्हा आज आपण आनंद घेऊयात राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. या चित्रपटाच्या कथेचा सारांश आता थोडक्यात आपण बघणार आहोत. राम तेरी गंगा मैली ही एक वेगळी प्रेमकथा आहे गंगा आणि नरेंद्र यांची. नरेंद्र पवित्र गंगा नदीचा अभ्यास करायला आणि गंगोत्रीचे पाणी आणण्यासाठी जातो. तेथेच त्याची आणि गंगाची भेट होते आणि एक नव्या प्रेम पर्वाची सुरुवात होते. गंगाला नरेंद्रपासून एक मुलगा देखील होतो. त्यानंतर ज्यावेळेस ती नरेंद्रचा शोध घेण्यासाठी कलकत्त्याकडे निघते तेव्हा अनेक प्रकारे तिचं शोषण केलं जातं. शेवटी नरेंद्र आणि गंगाचे मिलन होते. राम तेरी गंगा मैलीची कथा ही गंगा आणि गंगा नदी यांची तुलना केल्यासारखी पुढं सरकत जाते. पावित्र्य आणि अपवित्रतेचे संक्रमण या प्रेमाच्या माध्यमातून सतत राज कपूर हे आपल्याला दाखवित राहतात आणि एका नव्या बदलाची सुरुवात राम तेरी गंगा मैलीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न त्यांनी केला हे निश्चितपणे मानायला हवं. तेव्हा आज आपण आनंद घेऊयात राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

राम तेरी गंगा मैली या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले राजीव कपूर, मंदाकिनी, दिव्या राणा, सईद जाफरी, कुलभूषण खरबंदा, रजा मुराद, सुषमा सेठ आणि टॉम ऑल्टर. राजीव कपूर आणि मंदाकिनी यांची जोडी प्रथमच पडद्यावर राम तेरी गंगा मैलीच्या माध्यमातून दिसून आली. राजीव कपूरचा अभिनय ठीकठाक झाला असला तरीही चर्चेत राहिल्या त्या मंदाकिनी. मंदाकिनींचा अभिनय आणि अदांनी प्रेक्षकांना घायल केलं. त्याचबरोबर त्यांचा संवेदनशील अभिनय चर्चेचा विषय ठरला. त्याचबरोबर कुलभूषण खरबंदा आणि सईद जाफरी यांच्या अभिनयाची जुगलबंदीही प्रेक्षकांना अनुभवास मिळाली. याचबरोबर फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा दर्जा राम तेरी गंगा मैलीला देण्यात आला. त्याचबरोबर राज कपूर यांना सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार सुद्धा या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला. तेव्हा आज आपण आनंद घेतोय राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. या चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रख्यात संगीतकार रवींद्र जैन यांनी, तर गीत लिहिली होती हसरत जयपुरी आणि रवींद्र जैन यांनी. अतिशय सुरेल संगीत या चित्रपटाला रवींद्र जैन यांनी दिलं, जे की आज तागायत लोकप्रिय आहे. या चित्रपटासाठी रवींद्र जैन यांना फिल्मफेअरने सर्वोत्तम संगीतकाराचा पुरस्कार देऊन गौरविलं. या चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं होतं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. या चित्रपटाच्या माध्यमातून राज कपूर यांनी पुन्हा आपलं वर्चस्व हिंदी चित्रपटसृष्टीवर सिद्ध केलं.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका सुरेल संगीताची अद्भुत सफर आपण आजमावणार आहोत. वृक्ष मारणावर एखादा मोहक वृक्ष हिरवाईची झुळूक देऊन जावा. वाळवंटात पाण्याचा एक सरोवर एक थंडगार सुळूक देऊन जावा. मराठी मन आणि त्याला संगीताची लागलेली ओढ समजून घेऊन कुणीतरी त्याला अवीट अशी सुरमई साथ द्यावी. असंच घडलं तेही मराठी मुलखात. ते आले आणि ज्यांनी अस्वस्थ मनाचा ताबा घेतला तो कायमचाच. आजची ही गोष्ट आहे अस्वस्थ मनाची, ज्यांचं चटक्याचं गाणं चांदण्यात बदललं, काळजाच्या हलगीनं नभ कडाडलं. त्या दोघांनी ठरवलं आता हाच आपला मायबाप, हीच आपली पंढरी. संगीताच्या प्रेमात पडलेली पहिली खून त्यांच्या जगण्याला गाणं बनवून गेली. मग लोकांना प्रेमात पाडलं तेही याच संगीतानं. काळोखात मार्ग दाखवला तोही त्यानंच. यशाची बेधुंद नशा अनुभवायला दिली तेही याच संगीतानं. आणि सगळ्यात शेवटी नतमस्तक होऊन डोकं टेकवायला लावलं तेही याच संगीतानं. याच संगीताचे ते पाईक आणि त्याच दोघांमुळे बघता बघता मराठी संगीताचा झेंडा देश विदेशात फडकला. प्रत्येक धडाडणाऱ्या उराला, आसुसलेल्या गळ्याला आणि उधाणलेल्या जीवाला त्यांच्या संगीतानं याड लावलं.

मंडळी, आपण जे काही गाण्यांचा आनंद आज लुटतोय, नवनवीन चित्रपट बघतोय, हे सर्व बघत असताना आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, त्यानंतर प्रभातचा सुवर्णकाळ, व्ही शांताराम, आचार्य आत्रे, राजा परांजपे, दादा कोंडके, किती किती नावं घ्यावीत, विविध वळणावरून आज एकदा जग जिंकायला आलेत अजय अतुल.

अजय अतुल यांचं एक वैशिष्ट्य आहे. पारंपरिक संगीतातलं जे मूळ तत्वे गाभा आहे त्याला हात न लावता नवनवीन अलंकाराची भर ते नेहमी घालत असतात. मंडळी बरं का, अजय अतुल फक्त गाणं ऐकवत नाही, ते आपल्याला खांद्यावर घेतात, कडेवर घेतात आणि आपल्याला थेट वातावरणात घेऊन जातात, जिथे ढोल ताशे गरजत असतात, हलग्या कडाडत असतात, संबळ दुमदुमत असतो आणि आपल्या डोळ्यासमोर साक्षात देवी प्रकट होते आणि तिच्यासमोर भक्तांचा मांडलेला असतो तो गोंधळ.

मंडळी प्रत्येक संगीतकाराची काही ना काही खासियत असते. बघा ना, क्लासिकल म्युझिक, काही जण परदेशी म्युझिक, तर काही टांगेतली गाणी. हां, पण या दोघांची रेंज फार मोठी आहे. आत्तापर्यंत पारंपरिक मराठी, भक्तीसंगीत, इथंपासून वेस्टर्न, रॉक, हिपहॉप, जॉज, खरंच मनापासून सांगते, यांचीही रेंज पाहिली की आश्चर्य वाटतं.

मंडळी ज्यांच्या संगीताचे दिवाने प्रत्येक घराघरात आहेत. अजय अतुल यांनी तेलुगू चित्रपटांसाठी सुद्धा गाणी केली आहेत आणि ती गाणी इतकी सुपर डुपर हिट झाली आहेत, एका महिन्यात 3.5 लाख सीडी आणि कॅसेट्स विकल्या गेल्या होत्या. मराठीतील एकमेव संगीतकार ज्यांनी तेलुगू चित्रपटांसाठी संगीत दिलं. आणि आता जे मी गाणं घेऊन आली आहे, या गाण्याची खासियत चित्रपट संगीताकरिता अजय अतुल यांनी पहिला पुरस्कार या गाण्यासाठी मिळवून दिलेला होता. ऐकूयात हेच गाणं.

मंडळी, अजय अतुल यांच्यापैकी अजय म्हणजे नुसतेच संगीतकार आहेत असं तुम्हाला वाटेल, तर तसं नाहीये बरं का, तर ते गीतकारही आहेत. असंच एक गाणं त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे, ऐकूयात हेच गाणं.

मंडळी, आजच्या तरुण पिढीचे आवडते संगीतकार अजय अतुल. अजय अतुल यांची कामगिरी ही आहे की त्यांनी मराठी संगीतापासून दूर गेलेली तरुण पिढी मराठी संगीताकडे पुन्हा ओढून आणली आणि हिंदीतही त्यांनी मोठं यश मिळवलं. आभाळ कवेत घेऊन जमिनीवर पाय घट्ट रोवून असणारे आणि ज्यांना खरंच सुरांचं इंद्रधनु दिसतं अशी जोडी, या जोडीनं अनेक वेगवेगळ्या पद्धतीची मनाला साद घालणारी, मनाला रिझवणारी आणि अर्थात तितकीच लोकप्रिय अशा पद्धतीची गाणी देणारे म्हणजेच अजय अतुल. त्यांचं संगीत ऐकताना स्थळ, काळ, वेळ अगदी सगळ्यांचाच विसर पडतो. प्रयोगशील आणि पाश्चिमात्य संगीताला त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. सध्याच्या घडीला ऑलमोस्ट प्रत्येक फिल्म मेकरची हीच इच्छा आहे की आपल्या सिनेमाला अजय अतुल यांचं संगीत असावं. मराठी सोबतच बॉलिवूडमध्ये सुद्धा निर्विवाद वर्चस्व गाजवणारी जोडगोळी, वर्ष संपताना कोणत्याही व्यक्तीचा सामाजिक आर्थिक दबदबा अधोरेखित करणाऱ्या फोर्ब्स इंडियाच्या यादीत 22व्या स्थानी आहेत. आपल्या संगीतानं आबाल वृद्धांना आनंद देणाऱ्या अजय अतुल या दोघांच्या साथीनं आज आपण ऐकतोय सुपरहिट अजय अतुल यांची गाणी.

मंडळी, सिनेमा, मराठी सिनेमा आणि तोही ग्लोबलाइज होणं. बरेच दिवस साता समुद्र पार मराठी सिनेमा चाललाय. त्याचा बिझनेसही तेवढाच चाललाय. कोटी रुपयांची उड्डाणं घेतोय असं सगळं सुरू होतं. पण खऱ्या अर्थानं सिनेमा ग्लोबलाइज होणं म्हणजे काय? सिनेमाचं संगीत आणि त्याची सुरावट, परिभाषा आणि एक असणारी मनाला हलवून टाकणारी तो अंतर्नाद. नेमकं अजय अतुलच्या सुरांमध्ये तो सापडला आणि त्यांनी तो साता समुद्रापार त्याच पद्धतीनं क्रिएट करणं आणि तो आपल्याला मातीतला वाटणं यातली गंमत एक ओरच आहे. म्हणजे हॉलिवूडचे सिनेमे जिथे शूट केलं जातं, ज्या पद्धतीनं रेकॉर्ड होतात आणि तो सगळा माहोल रिक्रिएट करण्यातली मजा काय आहे, आणि अर्थात सोनीच्या स्टुडिओमधला तिथला असणारा माहोल त्यांनी ज्या पद्धतीनं सैराटमध्ये आणलाय, त्या म्युझिकमधलं याड लागलं असेल आणि इवन सगळीच गाणी ही सुपर डुपर हिट ठरली.

महाराष्ट्राचे लाडके संगीतकार, नाटक, मालिका, चित्रपट, संगीत अल्बम अशा क्षेत्रात सहज मुसाफिर करणारे अजय अतुल। पुण्याच्या अजय गोगावले आणि अतुल गोगावले या भावंडाची समान आवड म्हणजे संगीत। तसं पाहिलं तर त्यांच्या घरात संगीताचा वारसा नाही, परंतु त्यासाठी पूरक वातावरण होतं। संगीत शिकण्यासाठी लागणारी वाद्य विकत घेणं आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हतं, पण संधी मिळेल तिथे अगदी मंदिरात, शाळेत व बँड पथकासोबत फिरून त्यांनी आपली कला जोपासली। NCC च्या एका कार्यक्रमात नेहमीच्या पद्धतीनं वाजवलं जाणारं संगीत एका वेगळ्या रचनेत वाजवून त्यांनी सर्वांची मने जिंकली आणि पुरस्कार देखील मिळवला। अजय अतुलच्या सांगीतिक जडणघडणीची ही सुरुवात होती। मालिका आणि चित्रपट क्षेत्रात त्यांनी आपलं नाव अधोरेखित केलं। मराठी तसंच हिंदी, तेलुगू, संस्कृत या भाषांचं गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं। 2003 साली त्यांना सही रे सही या नाटकासाठी पहिला पुरस्कार मिळाला आणि मग महाराष्ट्र कला निकेतन पुरस्कार, महाराष्ट्र टाइम्स सन्मान, संस्कृती कला दर्पण

पण व्ही शांताराम पुरस्कार तसंच 2 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट व रंगभूमी पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांनी आपल्या नावावर केले.

सूर आणि तालाच्या साथीनं सार्थकाची लय साधणाऱ्या या संगीतकार जोडीला आपण आज ऐकतोय आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. मंडळी अजय अतुल मराठी सिनेसंगीतातील आजची लोकप्रिय जोडी म्हणजे अजय अतुल. अस्सल लोकसंगीताचा बाज आणि अस्सल मराठी मातीतलं संगीत हे त्यांच्या संगीताचं वैशिष्ट्य आहे. अजय अतुल भारतीय सिनेरसिकांची संगीतकारामधली एक लोकप्रिय जोडी ज्यांनी मराठी सिनेमासृष्टीला आपल्या संगीतानं सोनेरी दिवस आणले.

मंडळी, अजय अतुल यातले थोरले अतुल यांचा जन्म 11 सप्टेंबर 1974 साली पुण्यात राजगुरू येथे झाला. 2 वर्षांनीच 21 ऑगस्टला अजय यांचा जन्म झाला. मध्यम वर्ग कुटुंबात जन्मलेल्या या दोघांचं बालपण आणि प्राथमिक शिक्षण राजगुरू येथेच पूर्ण झालं. वडील सरकारी नोकरी असल्यामुळं वारंवार गावोगावी बदली व्हायची. हा किस्सा आहे अतुल 4th असतानाचा, तेव्हा अजय 2th होता. दोघांनाही पाठ्यपुस्तकातील कवितांना चाली रचण्याचा छंद जडला होता. लहानपणापासूनच त्यांना अभ्यासात इतकासा रस नव्हता, पण संगीताचं आकर्षण मात्र प्रचंड होतं. त्यामुळं बँड पथकामध्ये, मंदिरामध्ये, भजनामध्ये जाऊन ते आपली सांगीतिक भूक भागवत असत. लहानपणी घरात कॅसेट प्लेअरवर बाबासाहेब देशमुखांचा पोवाडा सतत कानावर पडायचा. तोच पोवाडा अतुलनं पाठ केला होता. जिथे अतुल थांबायचा तिथे अजय कोरस गायला सुरुवात करायचा. अशा रीतीनं अतुलने बाल शाहीर म्हणून दादा कोंडके आणि बाळासाहेबांसमोर पेश केला. तेव्हा या पाहुण्यांनी अजय अतुल या दोघा भावंडांचा पुष्पहार घालून सत्कार केला. भारावून गेलेल्या या दोघांनी तो हार कित्येक दिवस पाणी शिंपडून जपला होता.

अजय अतुल या जोडीसाठी महत्वपूर्ण ठरली ती त्यांच्या बालपणीची सायकल, जी सायकल चालवणारा अतुल एखादं गाणं गुणगुणायचा आणि जिथं अतुल थांबेल तिथं अजय पुढच्या ओळी गायचा. या जोडीनं सायकलवरची गुणगुणलेली गाणी कित्येक अल्बम मध्ये रेकॉर्ड झाली. कुटुंबाची गरीब परिस्थिती असल्यामुळं त्यांच्याकडे कोणतंही वाद्य नव्हतं, त्यामुळे एखादी चाल ऐकून दाखवायची म्हटल्यावर ती तोंडानं गुणगुणावी लागायची. संगीताचा वेड असणारी या भावंडांना जिथं कुठे संगीत ऐकू येईल तिथं ते आकर्षले जायचे. कोण जाणे की हे मराठी सृष्टीचे आगामी संगीतकार होणार आहेत म्हणून.

संगीत क्षेत्रासाठी घरातून विरोध नव्हता, पण आर्थिक परिस्थिती हालाकीची होती. त्यामुळं शास्त्रशुद्ध संगीताच्या शिक्षणापासूनही ते वंचित राहिले. मंडळी, कित्येकदा अजय अतुलने घरात आलेल्या पाहुण्यांचं मनोरंजन केलंय, तेही कपबशी, तांदळाचे डबे, बरण्या वाजून. असं म्हणतात ना, बालपणीची मेहनत ही नक्कीच यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवते. ही गोष्ट खरी झाली आणि पुण्यामध्ये त्या दोघांना छोटी मोठी कामे मिळू लागली. तुटपुंजा पैशामध्ये समाधान मानणाऱ्या या जोडीला एका निर्मात्यानं पैसे न देता चक्क हार्मोनियम गिफ्ट केला. तेव्हा मात्र या दोघांनी संगीत क्षेत्रात चांगलाच जोर धरला, कारण घरात रियाज करता यायचा आणि वेगवेगळे प्रयोगही. आई वडिलांकडे हट्ट करून 1.25 लाखाचा कीबोर्डही त्यांनी घेतला होता. याच्या जोरावर संगीत क्षेत्रात विविध प्रयोग करायला त्यांनी सुरुवात केली. त्यातूनच 2004 साली दोघांचं मुंबईत येणं झालं. त्यावेळेस पैशाअभावी त्यांनी स्टुडिओत राहणं पत्करलं. आता संगीत हेच त्यांचं आयुष्य झालं होतं. म्हणूनच त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलालचा ड्रायव्हर होण्याची किंवा इलाई राजाच्या घरची भांडी घासण्याची सुद्धा तयारी झाली होती. आणि याच वर्षी त्यांचं नशीब उजळलं.

मंडळी यांचा हरहुन्नरी पाहणाऱ्या प्रमोद शंकर या व्यक्तीने टाइम म्युझिकसाठी एक अल्बम बनवण्याची त्यांना संधी दिली. तो होता त्यांचा पहिला अल्बम विश्वविनायक. या अल्बममधल्या संस्कृत भाषेतल्या बहुतांश रचना त्यांनी अमराठी गायकांकडून गाऊन घेतल्या आणि त्या तुफान गाजल्या. अजय अतुल यांना आता महाराष्ट्रात आता संगीतकार म्हणून ओळख मिळू लागली होती.

एकीकडे हिंदीमध्ये गायक तर मराठीमध्ये गोड गुपित सारख्या सिनेमात संगीत देणारे अजय अतुलचं नशीब चमकलं. अजय अतुलचं नशीब चमकलं ते अगबाई अरेच्या या 2004 सिनेमामुळे. या चित्रपटातील सगळीच गाणी लोकप्रिय झाली. संगीतकार म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या या जोडीनं प्रसंगी उपाशी राहून तर कधी पावभाजी खाऊनही दिवस काढले. लहानपणी बँड पथकापासून वासुदेवापासून अगदी गोंधळापर्यंत प्रत्येकाचं त्यांनी बारीक परीक्षण केलं. अजय अतुल यांनी लोकांपासून आलेलं संगीत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जो की यशस्वी ठरला. अगबाई अरेच्याच्या यशानंतर त्यांनी अनेक मराठी मालिकांनाही संगीत देऊ केलं. याच काळात श्रीयुत गंगाधर टिपरे बेधुंद मनाच्या लहरी यांसारख्या मालिकांना संगीत देणाऱ्या अजय अतुलनं मराठी आणि हिंदी सृष्टीमध्ये आपला चांगलाच जम बसवला. आजवर गुरु ठाकूर, कृष्णाजी पाटील, श्रीरंग गोडबोले, जगदीश खेबुडकर यासारख्या अनेक नामांकित गीतकारांच्या रचनांना त्यांनी संगीतबद्ध केलं. विश्वविनायक नंतर बेधुंद, मीरा कहे, कॉलेज कॉलेज, संग संग हो तुम यासारखे बरेच अल्बम्स संगीतबद्ध करणाऱ्या या जोडीनं जत्रा, सावरखेडे गाव, जबरदस्त, बंद प्रेमाचे, साडे माडे तीन, चेकमेट, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, उलाढाल, एक डाव धुबी पछाड, रिंगा रिंगा, भारतीय, टपाल यासारख्या अनेक मराठी चित्रपटांना संगीत दिलं. तर दुसरीकडे विरुद्ध वा लाईफ होतं एसी, सिंगम, माय फ्रेंड पिंटू, अग्निपद, बोल बच्चन यासारख्या हिंदी चित्रपटांमधून हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये दखल घेण्यास भाग पाडलं. आता मात्र मराठी सिनेमा सृष्टीमध्ये अजय अतुलचा डंका वाजू लागला.

56 वर्षाच्या मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मराठी संगीतानं एक राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आणि मराठीमध्ये मानाचा तुरा रोवला गेला. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी आणि मालिके समवेतच रंगभूमीवरही त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. सही रे सही, रंग्या रंगीला रे, गोपाळा रे गोपाळा, जाहले छत्रपती शिवराय, अंधातर या आणि अशा अनेक नाटकांमध्ये यांचं संगीत रसिकांना भुरळ पाडतं.

अजय अतुल यांचं संगीत नव्या पिढीला प्रेरणा देणारं ठरलं, तरुणांच्या हृदयाचा ठाव घेणारं ठरलं आणि म्हणूनच बऱ्याच चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या संगीताची जादू रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागली. मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीतल्या बिग बजेट फिल्ममध्येही आता अजय अतुल यांचं नाव संगीतकार म्हणून झळकतंय.

त्यातलेच चित्रपट लय भारी, पीके, शुद्धी, ब्रदर्स, अजय अतुलनंच स्वतःच्या गाजलेल्या गाण्यांचा तडका अजय अतुल लाईव्ह कॉन्सर्टच्या माध्यमातून अनेकदा अवघ्या महाराष्ट्रात पेश केला, तोही 100 अधिक वादकांच्या तालात. एक अनुभवी आणि जाणते संगीतकार म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या अजय अतुल या जोडीचा मराठी रसिकांना अभिमान वाटतो.

अजय अतुलचं संगीत रसिकांना वेड तर लावतच, तरुणाईच्या ओठांवर रुळणारं अजय अतुलचं संगीत आगामी काळातही आपलं भरपूर मनोरंजन करत राहील यात काही वादच नाही. संत पंथ तंत कवींनी दिलेले विचार, त्यांनी केलेले प्रबोधन, खरंच आपण खूप भाग्यवान आहोत. आपण मराठी आहोत, आपण महाराष्ट्रात जन्माला आलोत. आपली मराठमोळी ती वाद्य, आपला मराठमोळा बाज, आहा, मला सांगा आपली जी वाद्य आहेत ज्यामध्ये ढोलकी, ताशा, हलगी, संबळ, डाका नावाचं एक वाद्य आहे, हे डाका नावाचं वाद्य या दोघांच्या हाती लागलं. मला सांगा मंडळी, हे वाद्य तुम्हाला माहिती आहे का? डंका नावाचं हे वाद्य त्यांच्या लग्नात वाजलं होतं. मग त्यांचं त्याच्यावर लक्ष कसं काही नाही जाणार हो? हे वाद्य त्यांनी हातात घेतलं, दुसऱ्या भावांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि मग डाका नावाचं वाद्य आणि टाळ्या यांचा वापर करून या दोघांनी छान लगीन गीत आपल्याला भेटीला आणलं. ऐकूया हे पारंपरिक आणि टाळ्यांचा वापर करून केलेलं लगीन गीत.

विविध दिग्दर्शकांसोबत अजय अतुल यांचं ट्युनिंग विशेष जमलेलं आपण पाहिलेलं आहे. यात प्रामुख्यानं नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख यांचा उल्लेख करावा लागेल. रितेश देशमुख सोबत केलेला लय भारी आणि वेड या चित्रपटाच्या संगीतानंही प्रेक्षकांना भुरळ पाडली.

मंडळी, विश्वविनायक अल्बम हा तर खूप सुपर डुपर हिट ठरला हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. यातलंच सुपर डुपर हिट गाणं जे अजूनही रसिकांच्या मनावर रुंजी घालतंय, मल्हारवारी.

श्रोते हो, वाढत जाणारा कैफ आणि त्यातून निर्माण होणारी संगीताची तहान आणि आपली ही मराठमोळी जोडी त्यावर करणारी सूर आणि संगीताची बरसात ही मराठी मनाला आणि सबंध रसिकांना मंत्रमुग्ध करणारी आहे. अजय अतुल यांचं संगीत असंच बहरत जाऊन हे एका कर्णमधुर दुनियेची निर्मिती करत राहो हीच अपेक्षा. आणि याच संगीताच्या चांदण्यात त्यांनी आपणास असंच भिजवत राहो ही सदिच्छा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका ही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

कौन है ये जिसने दोबारा मुड़ के मुझे नहीं देखा? Who is he?

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आपलं शिक्षण घेतलेलं असतं आणि आता यशाच्या अशा मार्गावर असतात की त्यांचा हा यशाचा प्रवास म्हणजे आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे कुमारी अस्मिता लहू मेंढे हिला। ती मूळता राहणारी सांजेची म्हणजे आपल्या धाराशिव तालुक्यातील आहे आणि ती आत्ता नुकतीच म्हणजे 2024 याच वर्षामध्ये ती पासआउट झालेली आहे सिव्हिल या ब्रँचमधून। आणि तिचं लक म्हणा, नशीब म्हणा किंवा तिचे प्रयत्न म्हणा, ते इतके चांगले आहेत की ती पासआउट होत असतानाच जिल्हा परिषद धाराशिव येथील बांधकाम विभागामध्ये सध्या सब डिव्हिजन तुळजापूर या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावरती आता सध्या कार्यरत झालेली आहे। आणि आज ज्यावेळेस हा इंटरव्ह्यू आपण तिचा रेकॉर्ड करतोय त्यावेळेस 1-3 दिवस झालेले तिला ऑफिस जॉईन करून आणि ती ऑफिसवरून थेट रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेली आहे यशोगाथा सांगण्यासाठी। तर सर्वप्रथम अस्मिता, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या वतीनं।
2: थँक्यू सो मच सर।
1: आता खरं तर आम्ही अभिनंदन करतोय आणि तुझ्या चेहऱ्यावर ते दिसून येत आहे की कॉलेज सुटल्यानंतर किंवा कॉलेज संपल्यानंतर नेमकं काय करायचं हे प्रश्नचिन्ह घेऊन जे बरेचसे विद्यार्थी फिरतायत तसं काहीच न दिसता तुझ्या चेहऱ्यावर एक असं दिसतंय की यस, ऑफिसमधून एक आलेली आहे, थकलेली मुलगी आहे, आता मी ऑफिसमध्ये काहीतरी काम करते असं काहीतरी चेहऱ्यावर भाव दिसतायत। तर सगळ्यात अगोदर हे सांग की हे फिलिंग कसं आहे की इंजिनिअरिंग कम्प्लीट करता करताच तुला जॉब भेटलेला
2: आहे? सर, फिलिंग तर खूप प्राऊड फिलिंग आहे। स्टार्टिंगला तर एकच मनामध्ये एम होतं की डिग्री संपायच्या आत एखादी तरी सरळ सेवा क्रॅक करायची होती आणि त्यानंतर नेक्स्ट क्लास 1 क्लास 2 तर एम आहेच, बट डिग्रीपर्यंत ॲटलिस्ट ज्यासाठी इलिजिबल होते त्यासाठी एक प्रयत्न होता की ते एम कम्प्लीट करायचं होतं। मग फर्स्ट एम तरी कम्प्लीट झाले, आता नेक्स्ट टार्गेट नेक्स्ट एक्झामवरती असेल।
1: बरं, मग आता खरं तर याची सुरुवात जर म्हणायला गेलं तर 10वी पास झाली की वडिलांना खरं तर आनंद असतो 10वी पास झाली म्हणून मुलगी, पण सगळ्यात मोठं टेन्शन असतं की अरे 11वी 12वीला कुठे घालावं आजच्या युगाप्रमाणे। 11वी 12वीला तू कुठे होते हे पण सांग आणि पुन्हा 11वी 12वी झाल्यानंतर पुन्हा एकदा नवीन असतं की अरे मुलगी पुढे काय करणार, तर हे अगोदर थोडंसं सांग।
2: 10वीचा रिझल्ट आल्यानंतर
1: 10वी कुठे कुठे झाली?
2: 10वी माझी छत्रपती शिवाजी हायस्कूल धाराशिव येथे झालेली आहे। मग 10वीमध्ये 98.40 असा माझा पर्सेंटेज आले होते, ते पाहून एक आनंद होता की मी मेडिकलमध्ये जाऊ शकते। मग विचार केला की आपण मेडिकलची प्रिपरेशन करावी आणि त्यासाठी मग मी लातूरमध्ये शाहू कॉलेज येथे ॲडमिशन घेतले, बट माझा स्कोर कमी आला नीटचा, मग त्यामध्ये जास्त रिपीट करण्यामध्ये पण इंटरेस्ट नव्हता जास्त असं, त्यामुळे मग मी विचार केला की आपण इंजिनिअरिंगमध्ये पण यावं, कारण मला लहानपणापासून ड्रॉइंगची देखील खूप आवड होती आणि मग त्यामुळे मी आली इकडे।

0: इंजिनिअरिंग चूज केले.
1: म्हणजे तुझं नीट आणि एमएससीईटी दोन्ही एक्झाम तू दिलेले होते?
0: हो, दिला होता.
1: अच्छा, मग इंजिनिअरिंग असं होतं म्हणून आय आय टी जेई असं काही डोक्यात नव्हतं?
0: नाही, ते नव्हतं.
1: जास्त मेडिकलला जायचं, दहावीला चांगले मार्क पडले.
0: येस येस.
1: अच्छा, मग ज्यावेळेस बारावीचं तुझं शाहू कॉलेजला एवढं सगळा विषय झाला, मग तू तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज निवडण्याचं कारण काय होतं आणि मग घरच्यांनी तुला कसा सपोर्ट केला ते एक सांग.
0: स्टार्टिंगला कोरोना पिरियड होता जेव्हा मी ॲडमिशन घ्यायचं ठरवले त्यावेळेस. मग इतर बाहेरचे कॉलेजेस खूप माहिती देखील होते, बट तेरणाचं पप्पा देखील इथं सेवक म्हणून अगोदर होते. मग त्यामुळे मी आणि आपल्या रिझल्ट कॉलेजचा रिझल्ट देखील खूप छान आहे असं ऐकले होते, त्यामुळे मी इथं यायचं ठरवले.
1: अच्छा, मग तुला हा निर्णय घेत असताना काय अशा सगळ्यात चांगल्या गोष्टी जाणवल्या की तू धाराशिव जिल्ह्यातलीच मुलगी, एकतर खर्च पण सगळ्यात दृष्टिकोनातून कमी होणं, कॉलेज पण सगळं चांगलं आहे, असं तुला सगळे फुलफिलमेंट झाले तुझ्या पर?
0: येस सर. आपले एम तरी गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करायची होती, मग त्यामुळे आपण स्टडी कुठेही करू शकतो हे देखील एक माइंडमध्ये ठेवायला, माइंडमध्ये माहिती होतं की आपण कुठेही राहिलो तरी अभ्यासच करायचा आहे, मग इथे राहून तरी आपण करू शकतो, मग त्यासाठी मी इथेच ॲडमिशन घ्यायचं ठरवले.
1: बरं, मग आता ज्यावेळेस तू इथे ॲडमिशन घेतलं, एकतर कोरोनाचा काळ होता, काही पहिले एक दोन वर्ष समजा ऑनलाईन गेले असतील किंवा बाकी सगळं विषय असेल, मग त्यानंतर तू तुझी स्टडी कशी ठेवली, तुझं एम कसं होतं, त्या एमच्या नुसार फक्त कॉलेजची स्टडी करणं एवढाच विषय नव्हता, तर मग तुला ते जसं म्हणतेस की तुला क्लास होणं, अधिकारी होणं, ह्या पण तुझ्या डोक्यामध्ये सायमल्टेनियसली गोष्टी चालू होत्या, तर तुझं कॉलेजचं जे करिक्युलम राहिलं ते कसं राहिलं सांग.
0: सर, मी कॉलेजमध्ये तरी रेग्युलर असायची स्टार्टिंगला, तर फक्त कॉलेज लेक्चर्स कंटिन्यू मीन्स रेग्युलर करायची, कारण इथे जे शिकवलं जातं त्या बाहेरचे तरी क्वेश्चन्स नाही आहेत हे तर माहिती होतं. मीन्स टेक्निकल इथेच राहून स्ट्रॉंग करायचं होतं आणि घरी जाऊन नंतर मी नॉन टेक्निकल कव्हर करायची, कॉलेजच्या व्यतिरिक्त जो वेळ मिळायचा ते घरी जाऊन नंतर नॉन टेक्निकल पाहायची.
1: बरं, आणि रेग्युलर कॉलेजला असल्यानंतर प्रॅक्टिकलचा भाग आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत.
0: मग
1: तुला असं वाटत नव्हतं का कधी, म्हणजे एका क्षणाला असं कोणाला तरी वाटतं की तुला दहावीला चांगले पर्सेंटेज पडलेले होते, नीटचं तुझं समजा स्वप्न जरी पूर्ण नाही झालेलं असतं तर तो इंजिनिअरिंगमध्ये येण्याचा विचार केला,
0: मग
1: सगळा ओढा कुठेतरी आय टी, सी एस सी, ए आय डी एस अशा सर्व ब्रँचकडे असताना सिव्हिल निवडण्याचं मग काय कारण होतं एवढं विषय?
0: सिव्हिलमध्ये येण्याचा मेन हेतू म्हणजे माझे पप्पा, कारण पप्पा छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते काही छोटे काम देखील करतात, मग त्यामुळे ते नेहमीच मला बोलायचे एखाद्या कामाबद्दल, त्यांनी काही इस्टिमेट केलेलं असेल तर ते सांगायचे, मग ते रोज रोज तेच पाहण्यात होतं, मग त्यामुळे पप्पांनी सांगितलं की थोडंसं इकडे पण आपल्या मुलींसाठी आहे संधी, चांगल्या संधी आहेत, त्यामुळे मी त्यांच्यामुळे आले जास्त करून.
1: बर, तुझ्या वडिलांचं इन्स्पिरेशन तुला होतं की ठीक आहे सिव्हिलमध्ये सुद्धा जाऊन मुलगी काही ना काहीतरी करू शकते, हे सुरुवातीचा फेज समजा जे की तो ॲडमिशन घेण्याच्या अगोदर किंवा ॲडमिशन घेतल्यानंतरचा विषय होता, मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना साईड बाय साईड डोक्यामध्ये जे डेली रुटीन असतं ते रुटीन कसं होतं, म्हणजे तुझ्या अभ्यासाचा प्रकार कसा होता, सरांशी इंटरॅक्शन असेल, सरांसोबत काही गायडन्स घेण्याचा विषय असेल, ते पण थोडंसं सांग.
0: मी स्टार्टिंगला स्टाफशी बोलताना थोडीशी घाबरायची, बट काही दिवसांनी लक्षात आलं की असं घाबरून कॉलेज मधून पास आउट झाल्यानंतर हे घाबरणं आपल्यासाठीच घातक ठरणार आहे. जेवढे आपण इथे राहून फ्रँकली आपण जे काही आपल्या कन्सेप्ट आहेत जेवढे आपण क्लिअर करतो ते आपल्यासाठीच इम्पॉर्टंट आहेत, पुढे चालून त्याच कन्सेप्ट नंतर बाहेर गेल्यानंतर लोक विचारल्यानंतर ते आपल्याला यायला पाहिजेत. मग मी थोडस इथं आल्यापासून किंवा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये देखील डिप्लोमा केल्या करताना तिथे सरांशी पण बोलायची काही
1: अगोदर पॉलिटेक्निक झालेला.
0: हा,
1: म्हणजे तू डायरेक्ट सेकंड इयरला इथे ऍडमिशन घेतलं का? अच्छा, मग हे नाही सांगितलं, हे मध्येच म्हणजे काहीतरी एक ट्विस्ट आला ना, मग तुझं शाहू कॉलेज नंतरचं हे कसं झालं मग नेमकं?
0: हे मी माझं 11वी 12वी मध्ये पीसीबी ग्रुप होता, मग त्यामुळे मला डायरेक्ट इंजिनिअरिंगला ऍडमिशन नव्हतं मिळत, मग मी डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धाराशिव इथे घेतले.
1: अच्छा, म्हणजे तिथं पण सेकंड इयरला डायरेक्ट?
0: सेकंड इयर डायरेक्ट, येस. ते केल्यानंतर मग समजलं की सरळ सेवा देण्यासाठी डिप्लोमा कंपल्सरी होता, त्यावेळेस 12+ डिग्रीवाले अलाउड नव्हते, मग त्यासाठी डिप्लोमा करणं थोडंसं महत्वाचंच होतं कारण सरळ सेवा तरी घ्यायची करायचीच होती क्रॅक. म्हणून मग मी डिप्लोमा करायचा निर्णय घेतला आणि
1: डिप्लोमा तो सिव्हिल मध्ये केला.
0: हा सिव्हिल मध्ये केला.
1: ओके ओके. आणि मग पुन्हा त्याच्यानंतर तो इंजिनिअरिंग कॉलेज. अच्छा. आता हा मध्ये एकदमच अचानक टर्न आल्यामुळे ते लक्षात नाही आलं. पण एनिवे, तर मग तुझं ते डिप्लोमाचं आणि इंजिनिअरिंगचं डिग्री पूर्ण करणं, मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे सरळ सेवा किंवा अशा पद्धतीचं एमपीएससी युपीएससीच्या एक्झाम देणं हे कसं होतं नेमकं डोक्यामध्ये?
0: आमच्या डिप्लोमामध्ये एक कोटमाळे सर म्हणून आहेत, ते युपीएससी क्रॅक केलेले सर होते. मग कुठे ना कुठे या टेक्निकलमध्ये ते एक आदर्श होते माझ्या पुढे की सरांसारखं काहीतरी करायचंय. आणि स्टार्टिंगला नवीन आल्यानंतर थोडंसं समजत नव्हतं, बट सर्व स्टाफने तिथे देखील खूप सपोर्ट केला आणि तिथून पण पासआउट चांगल्या स्कोरनेच झाले.
1: बर बर. तर मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते अस्मिता लहू मेंढे हिच्याशी. ती सांजा येथील राहणारी आहे. 2024 ती तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेली आहे सिव्हिल ब्रँचमधून. सध्या जिल्हा परिषद धाराशिव बांधकाम विभागाअंतर्गत सब डिव्हिजन जे आहे तुळजापूर त्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावरती कार्यरत आहे. आणि जसं आपल्याला आता लक्षात आले की ती 10वीला चांगल्या पर्सेंटेजनं पासआउट होती, नीटचं तिला म्हणजे सक्सेस नाही मिळाला, म्हणून ती परत इंजिनिअरिंगचं सक्सेस मिळवण्यासाठी बेसिकपासून स्टार्ट केला आणि पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेऊन पुन्हा त्यानंतर आता इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे. तर एवढ्या सगळ्या ट्रान्झिशनमधून जात असताना हा अभ्यासाचा प्रकार आहे किंवा ह्या बाकी सगळ्या गोष्टी आहेत, आपण खरं तर डायरेक्ट हे तुझं सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ह्या पदावर निवड कशी झाली, त्याची प्रोसेस कशी होती, परीक्षा कशी होती, हे पण आपण जाणून घेणार आहोत. पण सुरुवातीला या पदापर्यंत जाण्यासाठी किंवा अशा पद्धतीची परीक्षा देऊन लगेचच आपलं कॉलेज संपल्यानंतर आपल्याला एक जॉब मिळावा ही जी आपली सर्वसामान्यांची अपेक्षा असते. म्हणजे जसं की तू तुझे वडील म्हणते की अगोदर सेवक होते, घरची परिस्थिती आर्थिक थोडीशी समजा कमी जास्त असू शकते, तर हे तुझं अभ्यासावरचं कॉन्सन्ट्रेशन ह्या कशा पद्धतीनं करावं वाटलं किंवा कसं केलं ते सांग घरच्या परिस्थितीसह.
0: घरची परिस्थिती सांगायचं म्हटलं तर नक्कीच बाबाचं उदाहरण आहे याबद्दल. कारण ते म्हणजे डोळ्यासमोर ते दिसायचं की ते पहाटे केव्हा केव्हा पाणी द्यायला जायचे, शेतामध्ये ऊस होता आमच्या, मग ते पहाटे किंवा रात्री लाईट केव्हाही असायची रात्री, मग ते थोडंसं कुठे ना कुठे ते दिसायचं की त्यांनी शेतात जात आहेत, मग ते वर्क आपल्याला करणं पुढे चालून होत नाही, त्यामुळे मग ठरवलं की स्टडी केल्याशिवाय पर्याय नाही.
1: मग आता हा स्टडीचा भाग सगळा तुझ्या डोक्यामध्ये होता, पण सोबत म्हणजे कॉलेज आहे, कॅम्पस आहे, सराउंडिंग आहे, मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, रील्स आहेत.
0: येस येस.
1: मग काय ह्याचं कसं मॅनेजमेंट केलं?
0: याचं मॅनेजमेंट करण्यासाठी सर्वप्रथम मी आपल्या सर्व स्टाफचे आभार मानेन. कारण त्यांनी काही असं यूट्यूब चॅनल्स देखील असतात, मग आपले स्टाफ कडून देखील काही यूट्यूब चॅनल्स समजले होते की त्यामधून आपल्याला प्रिपरेशन करण्यासाठी खूप हेल्प होऊ शकते. मग यामध्ये हेल्प करायची जास्त हेल्प मिळाली म्हटलं तर पिंपळे मॅडम, पवार सर, त्यानंतर आकाश जगताप सर, शेख सर यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांनी खूप गायडन्स देखील केला आणि यूट्यूब चॅनल्सची देखील काही वेळा माहिती मिळायची, मग तेच मी रेफर करत गेली. आणि स्पेशली सांगायचं म्हटलं तर लॉकडाऊनमध्ये क्लासेस तर नसायचे, ऑनलाईन सर्व काही असायचं. मग त्या पिरियडमध्ये टेक्निकल स्ट्रॉंग करायचं तर ठरवले होते. मग त्यामध्ये मी टोटली यूट्यूबवरती डिपेंड होते. टोटली मीन्स क्लासेस वगैरे असं काही माहिती नव्हतं, बट सर्च करायचं, एखादा कन्सेप्ट माहीत नसेल तर डायरेक्टली यूट्यूबवरती जाऊन सर्च करायची आणि ते गेन करत करत नोट्स काढली मी माझ्या सेल्फ. आणि पुढे इथून पुढे पण असं दुसऱ्यांच्या नोट्स नाहीत जास्त रेफर केल्या, जास्त प्रायोरिटी मी मग स्वतःच्या नोट्सवरतीच दिले होते. तेच नंतर रिव्हिजन करण्यासाठी देखील त्याच जास्त सफिशियंट आहेत असं मला वाटतं आपल्या सेल्फ नोट्स.
1: बर. मग असं कधी वाटलं नाही का इन्स्टावर जावं, काहीतरी रील्स टाकाव्यात, फेसबुकवर टाकाव्यात?
0: इन्स्टाचं अकाउंट होतं माझं, बट ते अकाउंट होतं ड्रॉइंग रिलेटेड. कारण मला लहानपणापासून स्केच काढणं किंवा ड्रॉइंगमध्ये लहानपणापासून इतकी आवड की बस ते.
1: आता हे प्रश्न विचारण्याचं कारण काय आहे की बऱ्याच वेळेस डिस्ट्रक्शन होतं ना.
0: येस येस.
1: सोशल मीडियाचा प्रोडक्टिव्ह वापर कसा करावा आणि डिस्ट्रक्टिव्ह वापर कसा करावा ह्या दोन्ही गोष्टी समोर असतात. तू एक मुलगी या भागातली, ह्या सगळ्या गोष्टी नजरेसमोर येतात. तर इतर मुलींनी पण कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी, कारण तुला तू आज यशस्वी आहेस ना, तुला म्हणजे एक जॉब भेटलेला आहे, सेक्युअर जॉब भेटलेला आहे, तुला पुढे क्लास 1 वगैरे अधिकारी व्हायचं आहे 2-4 वर्षांमध्ये, ते पण झालेलं तुला पाहायचं आहे आम्हाला, तो होणार आहे समजा. तर ह्या सगळ्या गोष्टीचा कसा विचार करायला हवं हे मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल की हे मॅनेजमेंट कशी करायची. मग
0: ज्याप्रमाणे मी आत्ता सांगितले की यूट्यूबचा वापर खूप मी करायचे, बट माझं विजन क्लिअर होतं की आपल्याला एकतरी जॉब क्रॅक करायचा होता. मीन्स हातात इथून पास आउट झाल्यानंतर जॉब तरी हातात असला पाहिजे. ते विजन आपल्याला अचीव करण्यासाठी मी यूट्यूब यूज करायचे, खूप यूज करायचे. अक्षरशः रात्री 1-1 वाजेपर्यंत मी यूट्यूबवरतीच असायची. पण जे काही कन्सेप्ट येत नाहीत फक्त ते कन्सेप्ट सर्च करायचे आणि त्या रिलेटेड जे काही व्हिडिओज येतात ते टोटली पाहायचे. असं नाही की एखादा व्हिडिओ पाहून बॅक घेतलं, असं नाही. टोटल पाहायचे मीन्स प्रत्येकाचे कन्सेप्ट वेगळे, एक्सप्लेन करण्याच्या ट्रिक्स असतात, त्यानुसार आपल्याला कोणती इझी जाती ट्रिक्स तेवढी ट्रिक्स घ्यायची. आणि
1: या पद्धतीने अभ्यासाचा आणि त्याचा प्रोडक्टिव्ह वापर केला राधर दॅन की जर व्हिजन क्लिअर असेल तर आपल्याला त्याचा प्रोडक्टिव्ह युज करता येईल.
0: सर येस.
1: अच्छा, तर ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या झालेल्या होत्या. तुझं एकतर अभ्यासामध्ये तुझं कॉन्सन्ट्रेशन झालं होतं, सगळं झालं होतं. मग हे कधी तुला रिअलाइज झालं की अशा पद्धतीच्या जिल्हा परिषद धाराशिवमधल्या कुठल्या तर जागा निघालेल्या आहेत, त्याच्यामध्ये फॉर्म भरायला हवा आणि त्याची स्टडी कशी असते किंवा काय असते, याचं काही तू मग नियोजन केलं, तुला कसं माहीत झालं?
0: सर हे माहिती मला माझ्या भैयामुळे झालं, कारण भैयाला जास्त, तो माझ्यापेक्षा मोठा आहे, त्याला जास्त अपडेट्स येतात. मग त्यांनी त्याचा फॉर्म भरायचा असताना त्याने भैयाचं सध्या MA झालेला आहे, तो स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करतोय सध्या. मग त्यांनी त्याचे फॉर्म भरताना माझ्या पण जागा पाहिल्या आणि मला सांगितलं की असं असं जागा निघाल्यात, फॉर्म भरून घेऊयात म्हणून. मग आणि इथून पण त्यांनी फॉर्म भरल्यानंतर पण नॉन टेक्निकल माझं थोडस वीक आहे, मग त्याचं नॉन टेक्निकल स्ट्रॉंग आहे. मग मी टेक्निकल कव्हर करायची, पण नॉन टेक्निकल मध्ये माझ्या भैयाचा सपोर्ट खूप होता. त्यामध्ये काय वाचायचं काय नाही, सरळ सेवासाठी वगैरे तो पण प्रिपेअर करायचा. मग माझ्यापेक्षा एक्सपिरियन्स त्याला जास्त होता त्यामध्ये, आणि तो चलत येता जाता मला सांगत राहायचा.
1: एकत्र जर बहीण भाऊ फक्त भांडणच करावं असा विषय नाही, अशा पद्धतीने सपोर्ट पण एकमेकांना होऊ शकतो.
0: येस येस. आणि भैया बोलताना नेहमी स्टडीच बोलायचं माझ्याशी, दुसरा विषयच नाही निघत आमच्यामध्ये.
1: मग आता हे ज्यावेळेस परीक्षेचा फॉर्म निघाला भरला, मग त्याच्यानंतर हे किती दिवसाचा असा स्टडीचा पिरियड होता, कॉलेज पण सुरू असेल किंवा स्टडी पण असेल, तर ते कसं मॅनेज केलं सांग.
0: हा पिरियड हा जवळपास 4-5 महिन्यांचा होता, कारण JDP च्या एक्झाम्स नेहमी पोस्टपोन व्हायच्या आणि त्यामुळे जवळपास 3-4 महिने लेट झाली होती एक्झाम. ही एक्झाम झाली होती 23 डिसेंबर 2023 मध्ये. मग त्यामुळे नेहमी पोस्टपोन होत असताना आपलं जे काही रिव्हिजन आहे ते जास्त टाइम्स रिवाइज होऊ लागलं. मग त्यामुळे त्याचा नक्कीच बेनिफिट झाला यामध्ये. असं नाही एकदाच थोड्याशा वेळामध्ये आपण ते प्रिपेअर करताना थोडा कमी टाइम किंवा कमी रिव्हिजन होऊ शकते, बट आपण ह्या पॉझिटिव्ह वेनी पण याला घेऊ शकतो. जेव्हा पोस्टपोन होतं तेव्हा आपण जास्त टाइम्स रिव्हिजन करू शकतो.
1: अच्छा, मग आता हे सगळं रिव्हिजनचं झालं, सगळं झालं आणि ज्यावेळेस मग तुला हे सरळ सेवेची परीक्षा होती ज्या दिवशी ऍक्च्युली, त्या दिवशी काय झालं नेमकं, त्याच्यानंतर कसा कसा रिझल्ट लागला किंवा काय विषय होता ते एक सांगतो.
0: ही एक्झाम स्पेशली देण्यासाठी आम्ही गेलो होतो निलंग्याला. मला ट्रॅव्हलिंगचा त्रास आहे, मग मी
1: निलंगाला
0: होती. हो, याचा टाइम होता 11:30 पण निलंगा किती किलोमीटर आहे एवढं समजलं, पण ते जाताना किती लांब आहे आपल्याला बाईकवरती जायचं होतं, पण किती वेळ लागतो काही माहीत नव्हतं. येस. आणि सकाळी डिसेंबर महिना म्हणजेच नक्कीच हिवाळा होता, सकाळी खूप थंडी होती आणि मी पप्पाना घेऊन बाईकवरती आम्ही निलंग्याला गेलो होतो 5:00 आणि तिथे गेल्यानंतर इतके पाय वगैरे गारठले होते, एक्झाम द्यायची पण कॅपॅसिटी राहिली नव्हती दोघांची पण. पप्पांचंच पाहून मला तर त्यांचीच काळजी जास्त होती.
1: बर, मग आता ही परीक्षा मग दिली कशी, मग एवढ्या सगळ्या टेन्शन मध्ये का ते परीक्षेला समोर गेल्यानंतर ध्येय समोर दिसलं?
0: येस सर, परीक्षेला गेल्यानंतर नक्कीच ध्येय समोर होतं.
1: पहिल्यांदा बाकी सगळा हा त्रास विसरून गेले.
0: हो.
1: अच्छा.
0: आणि पप्पांचा त्रास पाहून नक्कीच त्यांच्यापेक्षा एक्झाम मध्ये जास्त स्कोर करणं हेच इम्पॉर्टंट होतं, कारण त्यांना त्यांचा आनंद आणायचा होता ना त्यामुळे.
1: मग आता ह्या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर अस्मिता, ज्यावेळेस हा रिझल्ट आला तुझा, तर रिझल्ट आल्यानंतर नेमका तुला कधी कळाला रिझल्ट, आणि रिझल्ट मध्ये मग तुझं नाव दिसलं त्यावेळेस ती पहिली प्रतिक्रिया काय होती, आणि तुझा रिझल्ट ज्यावेळेस तुला मिळाला त्यावेळेस ते पहिला रिझल्ट तू कोणाला सांगितला?
0: पहिला रिझल्ट मी माझ्या आईला सांगितले होते. रिझल्ट असा सांगितला की फक्त आई मार्क्स मध्ये इम्प्रुव्हमेंट झाली आहे. माझी रेंज होती 130-140 आसपास नेहमीच असायची, मग 140 काही क्रॉस होत नव्हतं. मग त्यामुळे मी आईला स्टार्टिंगला एवढेच म्हटले की आई एवढे एवढे माझे मार्क्स वाढत आहेत आणि होऊ शकते इम्प्रूव्हमेंट काहीतरी होऊ शकते म्हणजे इथून पुढे रिझल्टमध्ये. आणि हे रिझल्ट
1: येईल तू काय सांगत होती ते?
0: हा आलं लक्षात. आई पेपर देऊन आल्यानंतरच मी येतानाच कॅल्क्युलेट केलं होतं की मार्क्स किती येत आहेत माझे. मी त्यावेळेस कॅल्क्युलेट केल्यानंतर 146 स्कोर येत होता आणि मला एक्झाममध्ये आता आलाय ते 150. मी आल्यानंतर आईला सांगितल्यानंतर आई म्हटली आल्यानंतर बघूया तुझा ऍक्च्युअल स्कोअर किती येत आहे ना ते आल्यानंतर बघूयात म्हटली. म्हणजे तिने विश्वास ठेवला नव्हता. विश्वास म्हणजे पेपरचे पेजवरती मार्क जेव्हा येतील तेव्हा विश्वास ठेवते. नंतर बघूयात म्हणून तिने सोडून दिला होता पहिल्यांदा विषय. नंतर लिस्ट आल्यानंतर सगळं व्यवस्थित झालं. मग होऊ शकते अशी थोडीशी गॅरंटी आली होती.
1: ऍक्च्युअली रिझल्ट आला म्हणजे आता तुला जॉब भेटणार आहे त्याच्या अगोदर काय प्रोसेस असते म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे असतो का डायरेक्ट तुम्हाला? हे असतं
0: जॉब भेटायच्या अगोदर स्टार्टिंगला कॉल्स चालू झाले होते की वेटिंग लिस्ट मध्ये आहे म्हणून. स्टार्टिंगला माझं नाव वेटिंग लिस्टला होतं. मग ते वेटिंग लिस्ट नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. ते झाल्यानंतर परत पात्र अपात्र यादी म्हणून येते. मग त्यावेळेस असिस्टंटसाठी कोणी वरचे जास्त गर्ल्स आले नव्हते. मग त्यामध्ये माझं एज कमी होतं त्यामुळे मी वेटिंगला गेली होती. मग त्या मुलीवरच्या आल्या नसल्यामुळे परत मी वरती गेली असं झालं लिस्टमध्ये. स्कोर सेम होता. नाही इंटरव्ह्यू नाही डायरेक्ट एकच एक्झाम सरळ सेवा. हा
1: म्हणजे ज्या दिवशी तुला लक्षात आलं की आता तुझं सिलेक्शन झालेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे असं काहीतरी तुम्हाला संदेश आला असेल ना? काय संदेश होता तो?
0: संदेश सर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांनी डायरेक्ट म्हटले की काही दिवसांनी पात्र अपात्र यादी लागणार. ते लागल्यानंतर त्यांनी कॉल आला आणि ते म्हटले तुम्हाला जॉईनिंग ऑर्डर देणार आहोत मंगळवारी असा एक कॉल होता. तो पहिल्यांदा विश्वास नाही
1: कॉल की
0: येस नाही नाही फोन कॉल आला होता.
1: फोन कॉल आला होता.
0: विश्वास बसला नव्हता. काही वेळा वाटायचं प्रँक. फर्स्ट टाइम जेव्हा कॉल आला त्यावेळेस मी खूप जणांना क्रॉस चेक करत होते कारण मला वाटायचं प्रँक कॉल आहे तो. कारण सगळ्यांचं ऐकले होते की मेल येतात आणि मला कॉल आला त्यामुळे थोडस भीती होती की प्रँक कॉल आहे हा म्हणून. पण नाही पप्पांना मी नंतर झेडपी मध्ये पाठवले होते चेक करा म्हणून. पण तेव्हा समजलं की नाही प्रँक कॉल नाही आहे हा.
1: अच्छा. आणि मग ज्यावेळेस तुला हे लक्षात आलं की प्रँक कॉल नाही खरोखरच आता मला जॉब भेटलेला आहे काय होता त्यावेळेस मग फिलिंग?
0: फिलिंग छान होती. मी माझ्या आजोबांना कॉल केले कारण ते सर्व्हिसमध्ये होते अगोदर हेडमास्टर होते ते. त्यांच्यानंतर मामा वगैरे कोणी आणखी लागले नव्हते आणि त्यांच्यानंतर लागणारी किंवा सर्व्हिसमध्ये येणारी मीच होते. मग त्यांचे आनंदाश्रू पाहिले म्हणता येईल.
1: बर बर. मग आता एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या आता खरं तर म्हणजे तसं पाहायला गेलं तर तुझ्या एज प्रमाणे किंवा कॉलेज लगेच झालेलं होतं अजून बऱ्याच गोष्टी होत्या. मग लगेच तुला पहिल्या दिवशी ऑफिसला जायचं होतं तर तुझा पहिला दिवस ऑफिसचा कसा होता ते सांग.
0: पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तिथले जे काही मेंबर्स होते त्यांना पाहूनच भीती वाटत होती कारण ते सगळे माझ्या पप्पांच्या आईच्या एजचे त्यापेक्षा पण मोठे आणि त्यात मीच खूप लहान दिसायची त्यामुळे थोडीशी भीती होती. पण वाटायचं की एक फॅमिली इकडची आहे एक फॅमिली आता नवीन तयार होतीये. तिथे पण भैया पप्पा मम्मी टाईप असेच त्या एज मधले होते लोक त्यामुळे एक फॅमिली बनतीये आणि सपोर्टिव्ह पण आहेत सर्व स्टाफ.
1: म्हणजे काय नाही पण ते तू पहिल्यांदा गेली तिथं ऑफिसमध्ये तुला हे जे आता तो वातावरण सांगितलं पण तिथल्या लोकांनी कसं म्हटलं की मॅडम हे तुमची जागा आहे किंवा काय असं काय झालं नेमकं?
0: सर्वप्रथम गेल्यानंतर त्यांनी समजलं मी गेल्यानंतर त्यांनी जॉईनिंग ऑर्डर दिली आहे वगैरे माहिती दिली मी आणि ते दिल्यानंतर त्यांनी साईन वगैरे करून घेतले. मग त्यांनी सांगितले आपल्याला जे काही टेबल असतात वगैरे इथं बसायचं वगैरे त्यांनी सांगू लागले आणि वेगवेगळे आणखी पण असिस्टंट होते त्यांनी कामाची देखील माहिती दिली कारण मी इथं खूप करणारी मला तिथे काही बसू वाटेना. मग मी त्यांना प्रत्येक टेबलवरती जाऊन विचारू लागली की तुम्ही काय वर्क करतात कसं करतात त्यांच्या डिपार्टमेंटची माहिती घ्यायला स्टार्ट केली मी पहिल्या दिवशी नाही पण नंतर एक दोन तीन दिवसांनी.
1: किती दिवस झाले आता ऑफिसला?
0: आता ऑफिसमध्ये जाऊन जवळपास 3-4 दिवस झाले.
1: 3-4 दिवस झाले म्हणजे 3-4 दिवसामध्ये क्लास 1 कडे जाण्याचा प्रवास सुरू झाला.
0: येस सर येस. आणि मी तिथे आता ऑफिसमध्ये पण नोटबुक काढून थोडीशी वाचत बसते तर तिथले म्हणतात मॅडम वगैरे म्हणतात की मॅडम आता लागलाय ना जॉब तुम्हाला आता कशाला वाचता. तर त्यांना म्हणजे त्यांना दुसरे क्रॉस म्हणतात की आता मॅडमला डेप्युटी म्हणून आपल्याच मॅडम बनायचंय म्हणून मॅडम स्टडी करतायत.
1: म्हणजे किमान मोटिवेशन तर आहे.
0: येस येस मोटिवेशन खूप आहे. सर्व सपोर्ट करतायत सध्या.
1: मग आता एवढं सगळं झाल्यानंतर तू आता जॉब करतेस, आता दररोज येणं जाणं पण करतेस समजा धाराशिवहून गावाकडून असेल, ज्यावेळेस मित्रमैत्रिणी आता जुने भेटतायत, जुने म्हणजे आता सध्या रिसेंटली जे तुझ्यासोबत क्लासमध्ये होते किंवा हे, ह्या सगळ्या ग्रुपमध्ये चर्चा झाल्यानंतर काय त्यांची काय प्रतिक्रिया होती?
0: सर, त्यांची प्रतिक्रिया सांगायची म्हटली तर मी त्यांना मार्चमध्ये सांगितले होते की 90% माझे चान्स

0: जेव्हा असं कधी काय जाणवलं?
1: असं काही जाणवलं नाही, कारण पप्पांचंच एक स्वप्न आहे की काहीतरी तिला सर्व्हिसमध्ये करायचंय किंवा लावायचंय, त्यामुळे असं काही अप अँड डाऊन्स येत राहतात, बट त्याला टॅकल कसं करायचं ते स्वतःला देखील समजलं पाहिजे. मी मला जास्त करून आई बाबांचं जास्त डोळ्यासमोर दिसायचं, त्यामुळे काही जास्त इफेक्ट झाला नाही माझ्या वरती.
0: अच्छा बर. आणि असं आता तू तर म्हणते की सोशल मीडियाचा जास्त वापर नाही, पण ते प्रोडक्टिव्हली केली तुझ्या स्टडीसाठी केला, पण असं कधी गाणे ऐकणं, चित्रपट पाहणं असं कधी विषय?
1: मी सॉंग्स खूप ऐकते. मी कॉलेजचे असाइनमेंट असू द्या, सबमिशन असू द्या, सॉंग्स लावल्याशिवाय मी लिखाणच करत नाही.
0: मग रेडिओ तर नाही ऐक. अच्छा ओके. हा तर कुठल्या प्रकारचे गाणे?
1: मी 90s वाले सॉंग. 90s
0: वाले सॉंग असं तर हे एक्सपेक्टेड नव्हतं खरं तर, 90s चे सॉंग तू म्हणजे ऐकावेत म्हणून असं.
1: माझे पप्पा खूप सांगतात, त्यांना जे सिंगर्स आवडतात त्यांचे त्यांनी सजेस्ट केले की मी सर्च करून ऐकायची ते गाणे, त्यामुळे आवड लागलेली.
0: तर तुला असं कुठलं गाणं आहे की जे गाणं तुझ्या डोक्यामध्ये चॅन्टिंग करायला लागलं आत्ताच्या ह्या सगळ्या गोष्टीला धरून, ते सांग.
1: विजेता टायटल ट्रॅक.
0: विजेता टायटल ट्रॅक,
1: येस सर.
0: तर मित्रांनो, आपण अस्मिता लोहू मेंढे हिच्याशी बोलत होतो. ती 2024 पासआउट आहे सिव्हिल ब्रँचमधून आणि सध्या जिल्हा परिषद धाराशिवच्या बांधकाम विभागातील सब डिव्हिजन तुळजापूर इथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ती कार्यरत आहे आणि तिचे वडील पण इथे सोबत आहेत लोहू मेंढेजी. तर आम्हाला असं कळालं होतं की तुम्ही म्हणजे आमचा रेडिओ तर 3 वर्षापूर्वी सुरू झालाय, पण तुम्ही 13 मध्येच होतात कार्यरत.
2: होतो.
0: कधी झालं तुम्ही रिटायर?
2: रिटायर नाही, मी 13 मध्येच तसे होतो सेवक म्हणून.
0: बर.
2: इथंच होतो, त्याच्यानंतर इथे DEDला होतो मी.
0: बर.
2: आणि DED नंतर पुन्हा चला ते संपर्काला गेलो, पुन्हा संपर्काला नवीन यांच्या साहेबाचं चालू झालं, तिथे गेलो नंतर त्यांच्या गुंजळ बाबूच्या हाताखाली.
0: बर बर बर. मग तिथून तुम्ही म्हणजे हे सगळं कधी सोडलं मग तुम्ही?
2: मी सोडलं हे 89 इथलं सोडलं आणि परत संपर्काला गेलो तिकडं.
0: अच्छा, म्हणजे खूप वर्ष झाले त्याला पण. बर. मग आता सध्या तर जसं अस्मिता सांगत होती तुम्ही शेती आणि छोटं मोठं कॉन्ट्रॅक्टरशिपचं काम करता म्हणून, मग आता ज्यावेळेस तुम्हाला माहीत झालं की मुलीला तर तुम्ही 13 ठेवलं, कारण तुम्ही 13 आहे त्याच्यामुळे तुमचं पहिलं प्रेम 13 असणार आहे. तर
2: नाही, पण अगोदर कसं झालं, तिला 10th चांगले मार्क पडले, 98% मार्क पडले, त्याच्यामुळे मेडिकलला पाठवा म्हणून लातूरला ठेवलं 2 वर्ष शाहू कॉलेजला. आणि त्याच्यानंतर पुन्हा नीटला मार्क कमी आले तिला, त्याच्यानंतर म्हणला तिच्या आवडीप्रमाणे पुन्हा नंतर करावं, नीट एकदम कमी मार्क आल्यामुळं. पण हिच्या आवडीप्रमाणे पुन्हा इथं इंजिनिअरिंगला
0: म्हणजे
2: पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलं. पॉलिटेक्निक झाल्यानंतर पुन्हा इथे ऍडमिशन घेतलं.
0: बरोबर. तर लवजी तुम्ही मला एक सांगा की कसं असतं की एकतर मुलगी 10th 12th पास होणं, पुन्हा पॉलिटेक्निकला येणं, एक एक टप्पा जसा पूर्ण होत जातो तसं वडिलांचा एकतर आनंद पण वाढत जातो आणि जबाबदारी पण वाढत
2: जाते.
0: तर ज्यावेळेस अस्मिताला जॉब लागला आणि चांगला गव्हर्नमेंटचा जॉब लागला, आपल्याकडे सरकारी नोकरी म्हटल्याबद्दल खूप आकर्षण आहे मोठं, तर ज्यावेळेस तुम्हाला हे कळालं त्यावेळेस तुमची काय भावना होती ते सांगा.
2: आनंद वाटला.
0: हो. बर. आणि मग तुम्ही इतर पालकांना काय सांगाल की त्यांनी मुलींकडे पाहताना कसं पाहिलं पाहिजे, कारण आपल्याकडे कसं ग्रामीण भागात माहिती आहे की मुलगी झाली 10th 11th 12th झाली ग्रॅज्युएशनला म्हणजे की कुठतं लग्नाचं पाहणं आणि सोडून देणं, मग ठीक आहे त्यांची इच्छा असेल, पॉटेन्शियल असेल, त्यांच्या क्षमता असेल, तो नंतरचा भाग होतो. आजकाल तेवढं राहिलं नाही, तरी सुद्धा जे ग्रामीण भागात असतील इकडे तिकडले असतील तर त्यांना काय सांगू शकता तुम्ही?
2: त्याच्या आवडीप्रमाणे आपण त्याच्या आवडीला आपण पालकांनी चालना दिली पाहिजे, आपल्या आपला म्हणजे बळजबरीने त्याच्यावर लादलं नाही पाहिजे की तू मेडिकलला जा असं नाही लादलं नाही पाहिजे.
0: तिच्यामध्ये तिच्यामध्ये काय आहे हे पण
2: ओळखून तिच्या ड्रॉइंगची आवड होती तिला, त्याच्यामुळे मला पण इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिल मध्ये काय ते करावं वाटलं.
0: तर लवजी मी करतो तुमचं पण अभिनंदन करतो की तुम्ही मुलीला खूप चांगल्या पद्धतीनं एकतर मार्गदर्शन केलं, ती नेहमी तिच्या बोलण्यामध्ये तुम्ही मुलाखत ऐकताना ते तुमच्या लक्षातच येईल की ती तुम्हाला आदर्श मानत होती आणि तुम्हालाच खऱ्या अर्थानं डोळ्यासमोर ठेवून तिने आज हे यश मिळवलेलं आहे. तर मी तुमचंही खरं तर अभिनंदन करतो की पालक म्हणून तुम्ही जे तिच्याकडे लक्ष दिलेलं आहे ते. तर अस्मिता, जसं आता तुझ्या वडिलांशी पण आम्ही बोललो, तो गाणं पण एक विजेतामधलं सांगितलेलं आहे, आता मला एक सांग की एवढं सगळं ऐकल्यानंतर आता इन फ्युचरमध्ये 2024 तो पासआउट झाल्या तू सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असं तुझं पद आहे.
1: येस सर.
0: तर मग आता येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये म्हणजे साधारणतः 2030 2035 अस्मिताला आम्ही रेडिओ 13 काय म्हणून बोलवायचं की अस्मिता मॅडम तुम्ही या आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा असं काय म्हणायचं नेमकं?
1: नक्कीच क्लास 1 क्लास 2 पोस्ट काढण्यासाठी नक्कीच ट्राय करेन मी.
0: नाही 2 नकोच म्हणू आता, क्लास 2 नकोच, क्लास 1 पुढे काय सांग, सुपर क्लास 1 असं म्हटलं तरी चालेल.
1: मी माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन नक्कीच त्या

0: पर्यंत.
1: अच्छा तर ठीक आहे अस्मिता, खरं तर हा तुझे तुझं जे इन्स्पिरेशन आहे, तुझं जे बोलणं आहे ते अनेक आता ज्या इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणाऱ्या मुली आहेत सध्या, खास करून सिव्हिलला ज्या घेणाऱ्या आहेत, त्यांना पण एक खूप चांगल्या पद्धतीचं एक गायडन्स भेटेल की जॉब भेटू शकतो. आपला फक्त फोकस आणि व्हिजन जर क्लिअर असेल तर आपल्याला ध्येयप्राप्ती होऊ शकते. हा एक संदेश तुझ्या आजच्या पूर्ण मुलाखतीतून मिळतो आणि मी परत एकदा तुला तुझ्या या सर्व फ्युचरसाठी शुभेच्छा देतो. आणि क्लास वन सुपर क्लास वन म्हणून अस्मिता लहू मेंढे हिला आम्ही बोलवणार आहेत 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर. तर हे मात्र तुझ्या लक्षात असावं, पण तुझ्या या सर्व करिअरसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.
0: थँक्यू सो मच सर.
1: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ तेना ठेवून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेना हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेना ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेना. आपण http://radio.covusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेना. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 9970 500 900. ऐकत राहा, नंदी राहा रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

लक्षात हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटात

माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: मंडळी नमस्कार. मंडळीच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण बघतो आहोत की सध्या उन्हाळी हंगामाची सुरुवात होते आहे महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात प्रामुख्याने कलिंगड, खरबूज, काकडी, दोडका, घोसाळी, कारली, दुधी भोपळा, तोंडली, तांबडा भोपळा, भेंडी, गवार, टोमॅटो, वांगी, मिरची, चवळी, घेवडा, कोथिंबीर, कांदापात, मेथी, राजगिरा, माठ, पोकळा यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जात असतं. उन्हाळी हंगामातील या भाज्यांच्या लागवडीचं नियोजन कसं करणं गरजेचं आहे याच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवड करत असताना घ्यावायची जी काळजी आहे ती सुरुवातीस बघणार आहोत. लागवडीसाठी प्रामुख्याने अधिक सेंद्रिय कर्ब पाणी साठवून ठेवणारी परंतु उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या सुपीक जमिनीची निवड करावी. जमिनीवर आच्छादनाचा वापर करावा. कोरडे आणि उष्ण वाऱ्यापासून संरक्षणासाठी शेताच्या चारही बाजूस शेवरीसारख्या पिकाची अथवा वाफ्याभोवती मक्याची दाट लागवड करावी. तर मंडळी, हे दोन मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. आपण बघतो आहोत उन्हाळ्यामध्ये आपल्या भागामध्ये असेल किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीमुळे किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीच्या अगोदर वादळ येत असतात किंवा त्याचबरोबर सोसाट्याच्या वाऱ्याचा एक प्रादुर्भावसुद्धा आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये होत असतो, आणि जेणेकरून आपल्या भागामध्ये जी पिकं आपण घेतलेली असतात त्याच्यामध्ये वारा शिरणे किंवा त्याच्यामुळे अधिक नुकसान होत असतं. त्याच्यामुळे शेवरी आपल्या बांधावर लावून घेणं हा एक उत्तम पर्याय असू शकतो. आणि मंडळी, शेवरीपासून एवढंच वाऱ्याचं संरक्षण करणं हा एवढाच भाग नाही, पण शेवरीपासून आपल्याला चांगलं उत्पादन देखील मिळू शकतं. आणि शेवरी ही झटपट वाढत असते. काही महिने शेवरीचं पीक हे आपल्याला 9-10-15 फुटापर्यंत गेलेलं दिसून येतं. तर याच्यासाठी हा जो मुद्दा होता तो खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर आपले जे वाफे आहेत त्या वाफ्याच्या भोवताली आपण मक्याची जर दाट लागवड केली तर पिकांना संरक्षण देखील मिळतं आणि एक उत्तम प्रकारचं वातावरण देखील त्या ठिकाणी निर्माण होत असतं. याच्यानंतरचा मुद्दा महत्त्वाचा आहे तो आहे रोगप्रतिकारक जातींची निवड, सिंचनाचे व्यवस्थापन, रासायनिक आणि सेंद्रिय खतांचे योग्य संतुलन याकडे सुद्धा लक्ष देणं शेतकरी बांधवांनी गरजेचं आहे. फळांची काढणी शक्यतो संध्याकाळी करावी. स्वच्छ ठिकाणी प्रतवारी, पॅकिंग, साठवण, योग्य वेळी माल वाहतूक, ती म्हणजे पहाटेच्या वेळी, या बाबींचा नियोजनपूर्वक एकत्रित वापर करणंसुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे उत्तम प्रतीचा भाजीपाला हा ग्राहकापर्यंत पोहोचवणं आपणास शक्य होऊ शकतं. उन्हाळ्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या भेंडी आणि गवार या भाज्यांनासुद्धा भरपूर मागणी असते. भेंडी लागवड करतेवेळी हळद्या रोगास प्रतिकारक्षम परभणी, क्रांती, अर्क, अनामिका, पुसा सवानी आणि पंजाब पद्मिनी या वाणाची निवड करणं गरजेचं आहे. गवारीसाठी पुसा सदाबहार, पुसा नवबहार यासारख्या भरपूर उत्पादन देणाऱ्या जातीची निवड आपण करणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात या पिकांना पाणी वेळेवर देणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि तोडणीची वेळ जी असणार आहे ती थोडीशी उशिरा आपण करणं गरजेचं आहे. जी वेळ असणार आहे संध्याकाळी 5-6 दरम्यानची. आता वेलवर्गीय भाजीपाला पिकाच्या संदर्भात मंडळी या ठिकाणी माहिती करून घेऊयात. वेलवर्गीय भाज्यांमध्ये प्रामुख्याने काकडी, कारली, दुधी भोपळा, दोडका, घोसाळी या प्रमुख भाज्यांचा समावेश आहे. या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे रुंद अंतर ठेवून करणं गरजेचं आहे. लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि आधार देणंसुद्धा ही दोन कामं महत्त्वाची आहेत. दर्जेदार आणि अधिक उत्पादनासाठी वेलीला मंडप किंवा तारेच्या ताटीने आधार देणं गरजेचं आहे. कारली, दुधी, भोपळा, दोडका, घोसाळी ही कमकुवत वेलवर्गात मोडणारी पिकं असून वेलींना चांगला आधार मिळाला तर त्याची वाढ चांगली होऊ शकते. यानंतर मंडळी आपण बघणार आहोत मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या संदर्भामध्ये. या तिन्ही पिकांची रोपे गादी वाफ्यावर करावीत. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात गादी वाफ्यावर बियाणे पेरून झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी, फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात रोपांची लागवड करणं गरजेचं आहे. या पिकांमध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यांचा प्रसार करणाऱ्या किडींसाठी नियंत्रण ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. मिरचीसाठी लागवड करतेवेळी तिचे उत्पादन मार्च ते मे महिन्यात बाजारात येईल असं नियोजन आपण करणं गरजेचं आहे. लागवडीसाठी वान हा उंच शाखीय वाढणारा फांद्या जास्त असणारा पोपटी ते गर्द हिरव्या रंगाचा लांब मिरच्या त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मिरचीमध्ये फुले ज्योती या जातीमध्ये मिरच्या झुपक्यात येतात आणि झाडावर दाट पानं सुद्धा असतात. वांगी या पिकासाठी उंच डेरेदार वाढ असणारा काठेरी देठ, जांभळ्या पांढऱ्या हिरव्या रंगाची छटा असणाऱ्या चक्कीदार गोल किंवा उभट गोल फळे असणाऱ्या वाणाची निवड करावी. वांग्यामध्ये रंग आकार यानुसार भागनिहाय विविधता आढळून येत असते. वांगी पिकास शेणखत रासायनिक खते यांचा संतुलित वापर करावा. उन्हाळे हंगामात योग्य वेळी पाणी देणं गरजेचं आहे. फळांची तोडणी 5 ते 6 दिवसांनी करावी. चांगली एकसारखी फळे बाजारात पाठवणं गरजेचं आहे. आणि टोमॅटोच्या संदर्भात मंडळी आपण बघणार आहोत. टोमॅटो पिकासाठी वान निवडताना प्रामुख्याने तो वान अधिक पाणी असणारा, उष्ण तापमानात फळधारणा होणारा, लीफ कर्ल व्हायरस या रोगास सहनशील, फळांना तडे न जाणारा निवडणं गरजेचं आहे. टोमॅटोची लागवड शक्यतो लवकर करावी कारण उष्ण हवामानात फळधारणा कमी असू शकते. मंडळी यानंतर बघणार आहोत आणखी एक महत्त्वाचं भाजीपाला पीक ज्याच्यामध्ये आपण कोथिंबिरीचा उल्लेख करू शकतो. कोथिंबिरीच्या पिकास कोरडे हवामान मानवते. उन्हाळी हंगामात कमी पाण्यावर येणारे कोथिंबिरीचे पीक कमी कालावधीत चांगले पैसे देऊन जाऊ शकते. कोथिंबीर पिकाची लागवड करताना वाफे तयार करावेत. दर 8 दिवसाच्या अंतरानं कोथिंबिरीची लागवड करणं गरजेचं आहे. आता जाता जाता बघणार आहोत आणखी 3 भाज्या आहेत. त्याच्यामध्ये राजगिरा आहे, पोकळा आहे, माठ आहे. उन्हाळी भाजीपाल्यामध्ये पालेभाज्या ह्या महत्त्वाच्या आहेत. पालेभाज्या आपल्या आहारातील खनिज क्षार आणि जीवनसत्वाचा पुरवठा करणारे अगदी स्वस्त आणि सहज सुलभ नैसर्गिक स्रोत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने पालेभाज्या या अल्प भांडवल कमी क्षेत्रात कमी वेळेत उत्पादन देतात. पालेभाज्या लागवडीसाठी पाण्याचा हमखास, सलग पुरवठा, बाजारपेठ जवळ असणं, वाहतुकीची चांगली सोय असणं या बाबी महत्त्वाच्या आहेत. उन्हाळी हंगामात प्रामुख्याने राजगिरा, पोकळा, माठ आणि मेथी या पालेभाज्या घेतल्या जातात. तर मंडळी आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही जी भाजीपाला पिकं किंवा पालेभाज्या आपण बघितलेल्या आहेत यांचं जर योग्य नियोजन आपण फेब्रुवारी महिन्याच्या अगदी 28 तारखेपर्यंत जरी केलं तरी निश्चितपणे आपलं उत्पादन हे मेच्या आत येऊ शकतं आणि चांगला बाजारभाव आपल्या भाजीपाला पिकांना मिळू शकतो. यासाठी गरज आहे योग्य नियोजन करण्याची. आपल्याकडे किती पाणी उपलब्ध आहे, यावर शेतकरी बांधवांनी कोणत्या भाज्या लावायच्या आहेत, त्यांचे दर कसे असणार आहेत या संदर्भातील चर्चासुद्धा करून घेणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून येणारा आपला हा उन्हाळी हंगाम अतिशय चांगला होऊ शकतो, फायदेशीर ठरू शकतो. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात एका नव्या माहितीसह. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका विशेष चित्रपटातील गीतं आपण ऐकणार आहात। मंडळी, राज कपूर यांची हिंदी चित्रपट सृष्टीची ओळख आपल्या सर्वांनाच माहिती आहे। पहिला ग्रेट शोमनचा खिताब त्यांच्याच नावे आहे। स्त्री प्रधान चित्रपट बनवण्याचा आणि तो विषय हाताळण्याचे कमालीचे कौशल्य राज कपूर यांच्याकडे होते। यामध्ये प्रेमरोग असेल, सत्यम शिवम सुंदरम असेल, त्याचबरोबर राम तेरी गंगा मैली या प्रमुख चित्रपटांचा उल्लेख या अंतर्गत आपणास करावा लागेल। श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतं ऐकणार आहात। 1985 साली जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा खूप मोठ्या वादाला तोंड फुटले होते, अनेक दृश्यांवर विवाद निर्माण झाले होते, तरीही हा चित्रपट एक मास्टर पीस म्हणून आजही ओळखला जातो। तेव्हा आज आपण आनंद घेऊयात राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा।

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. या चित्रपटाच्या कथेचा सारांश आता थोडक्यात आपण बघणार आहोत. राम तेरी गंगा मैली ही एक वेगळी प्रेमकथा आहे गंगा आणि नरेंद्र यांची. नरेंद्र पवित्र गंगा नदीचा अभ्यास करायला आणि गंगोत्रीचे पाणी आणण्यासाठी जातो. तेथेच त्याची आणि गंगाची भेट होते आणि एक नव्या प्रेम पर्वाची सुरुवात होते. गंगाला नरेंद्रपासून एक मुलगा देखील होतो. त्यानंतर ज्यावेळेस ती नरेंद्रचा शोध घेण्यासाठी कलकत्त्याकडे निघते तेव्हा अनेक प्रकारे तिचं शोषण केलं जातं. शेवटी नरेंद्र आणि गंगाचे मिलन होते. राम तेरी गंगा मैलीची कथा ही गंगा आणि गंगा नदी यांची तुलना केल्यासारखी पुढं सरकत जाते. पावित्र्य आणि अपवित्रतेचे संक्रमण या प्रेमाच्या माध्यमातून सतत राज कपूर हे आपल्याला दाखवित राहतात आणि एका नव्या बदलाची सुरुवात राम तेरी गंगा मैलीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न त्यांनी केला हे निश्चितपणे मानायला हवं. तेव्हा आज आपण आनंद घेऊयात राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

राम तेरी गंगा मैली या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले राजीव कपूर, मंदाकिनी, दिव्या राणा, सईद जाफरी, कुलभूषण खरबंदा, रजा मुराद, सुषमा सेठ आणि टॉम ऑल्टर. राजीव कपूर आणि मंदाकिनी यांची जोडी प्रथमच पडद्यावर. राम तेरी

दंगा मिलीच्या माध्यमातून दिसून आली. राजीव कपूरचा अभिनय ठीकठाक झाला असला तरीही चर्चेत राहिल्या त्या मंदाकिनी. मंदाकिनींचा अभिनय आणि अदांनी प्रेक्षकांना घायल केलं. त्याचबरोबर त्यांचा संवेदनशील अभिनय चर्चेचा विषय ठरला. त्याचबरोबर कुलभूषण खरबंदा आणि सईद जाफरी यांच्या अभिनयाची जुगलबंदीही प्रेक्षकांना अनुभवास मिळाली. याचबरोबर फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा दर्जा राम तेरी गंगा मैलीला देण्यात आला. त्याचबरोबर राज कपूर यांना सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार सुद्धा या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला. तेव्हा आज आपण आनंद घेतोय राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोतेहो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. या चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रख्यात संगीतकार रवींद्र जैन यांनी, तर गीतं लिहिली होती हसरत जयपुरी आणि रवींद्र जैन यांनी. अतिशय सुरेल संगीत या चित्रपटाला रवींद्र जैन यांनी दिलं, जे की आज तागायत लोकप्रिय आहे. या चित्रपटासाठी रवींद्र जैन यांना फिल्मफेअरने सर्वोत्तम संगीतकाराचा पुरस्कार देऊन गौरविलं. या चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं होतं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. या चित्रपटाच्या माध्यमातून राज कपूर यांनी पुन्हा आपलं वर्चस्व हिंदी चित्रपटसृष्टीवर सिद्ध केलं.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका सुरेल संगीताची अद्भुत सफर आपण आजमावणार आहोत। वृक्ष मारणावर एखादा मोहक वृक्ष हिरवाईची झुळूक देऊन जावा, वाळवंटात पाण्याचा एक सरोवर एक थंडगार सुळूक देऊन जावा, मराठी मन आणि त्याला संगीताची लागलेली ओढ समजून घेऊन कुणीतरी त्याला अवीट अशी सुरमई साथ द्यावी, असंच घडलं तेही मराठी मुलखात। ते आले आणि ज्यांनी अस्वस्थ मनाचा ताबा घेतला तो कायमचाच। आजची ही गोष्ट आहे अस्वस्थ मनाची, ज्यांचं चटक्याचं गाणं चांदण्यात बदललं, काळजाच्या हलगीनं नभ कडाडलं। त्या दोघांनी ठरवलं आता हाच आपला मायबाप, हीच आपली पंढरी। संगीताच्या प्रेमात पडलेली पहिली खून त्यांच्या जगण्याला गाणं बनवून गेली। मग लोकांना प्रेमात पाडलं तेही याच संगीतानं, काळोखात मार्ग दाखवला तोही त्यानंच, यशाची बेधुंद नशा अनुभवायला दिली तेही याच संगीतानं, आणि सगळ्यात शेवटी नतमस्तक होऊन डोकं टेकवायला लावलं तेही याच संगीतानं। याच संगीताचे ते पाईक आणि त्याच दोघांमुळे बघता बघता मराठी संगीताचा झेंडा देश विदेशात फडकला। प्रत्येक धडाडणाऱ्या उराला, आसुसलेल्या गळ्याला आणि उधाणलेल्या जीवाला त्यांच्या संगीतानं याड लावलं।

मंडळी, आपण जे काही गाण्यांचा आनंद आज लुटतोय, नवनवीन चित्रपट बघतोय, हे सर्व बघत असताना आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, त्यानंतर प्रभातचा सुवर्ण काळ, व्ही शांताराम, आचार्य आत्रे, राजा परांजपे, दादा कोंडके, किती किती नावं घ्यावीत, विविध वळणावरून आज एकदा जग जिंकायला आलेत अजय अतुल।

अजय अतुल यांचं एक वैशिष्ट्य आहे. पारंपरिक संगीतातलं जे मूळ तत्वे गाभा आहे त्याला हात न लावता नवनवीन अलंकाराची भर ते नेहमी घालत असतात. मंडळी बरं का, अजय अतुल फक्त गाणं ऐकवत नाही, ते आपल्याला खांद्यावर घेतात, कडेवर घेतात आणि आपल्याला थेट वातावरणात घेऊन जातात, जिथे ढोल ताशे गरजत असतात, हलक्या कडाडत असतात, संबळ दुमदुमत असतो आणि आपल्या डोळ्यासमोर साक्षात देवी प्रकट होते आणि तिच्या समोर भक्तांचा मांडलेला असतो तो गोंधळ.

मंडळी प्रत्येक संगीतकाराची काही ना काही खासियत असते. बघा ना, क्लासिकल म्युझिक, काही जण परदेशी म्युझिक, तर काही टांगेतली गाणी. हां, पण या दोघांची रेंज फार मोठी आहे. आत्तापर्यंत पारंपरिक मराठी, भक्ती संगीत, इथपासून वेस्टर्न, रॉक, हिपहॉप, जॉज, खरंच मनापासून सांगते, यांची ही रेंज पाहिली की आश्चर्य वाटतं.

मंडळी ज्यांच्या संगीताचे दिवाने प्रत्येक घराघरात आहेत. अजय अतुल यांनी तेलुगू चित्रपटांसाठी सुद्धा गाणी केली आहेत आणि ती गाणी इतकी सुपर डुपर हिट झाली आहेत, एका महिन्यात 3.5 लाख सीडी आणि कॅसेट्स विकल्या गेल्या होत्या. मराठीतील एकमेव संगीतकार ज्यांनी तेलुगू चित्रपटांसाठी संगीत दिलं. आणि आता जे मी गाणं घेऊन आली आहे, या गाण्याची खासियत चित्रपट संगीताकरिता अजय अतुल यांनी पहिला पुरस्कार या गाण्यासाठी मिळवून दिलेला होता. ऐकूयात हेच गाणं.

मंडळी, अजय अतुल यांच्यापैकी अजय म्हणजे नुसतेच संगीतकार आहेत असं तुम्हाला वाटेल, तर तसं नाहीये बरं का, तर ते गीतकारही आहेत. असंच एक गाणं त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे, ऐकूयात हेच गाणं.

मंडळी, आजच्या तरुण पिढीचे आवडते संगीतकार अजय अतुल. अजय अतुल यांची कामगिरी ही आहे की त्यांनी मराठी संगीतापासून दूर गेलेली तरुण पिढी मराठी संगीताकडे पुन्हा ओढून आणली आणि हिंदीतही त्यांनी मोठं यश मिळवलं. आभाळ कवेत घेऊन जमिनीवर पाय घट्ट रोवून असणारे आणि ज्यांना खरंच सुरांचं इंद्रधनु दिसतं अशी जोडी, या जोडीनं अनेक वेगवेगळ्या पद्धतीची मनाला साथ घालणारी, मनाला रिझवणारी आणि अर्थात तितकीच लोकप्रिय अशा पद्धतीची गाणी देणारे म्हणजेच अजय अतुल. त्यांचं संगीत ऐकताना स्थळ, काळ, वेळ अगदी सगळ्यांचाच विसर पडतो. प्रयोगशील आणि पाश्चिमात्य संगीताला त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. सध्याच्या घडीला ऑलमोस्ट प्रत्येक फिल्म मेकरची हीच इच्छा आहे की आपल्या सिनेमाला अजय अतुल यांचं संगीत असावं. मराठी सोबतच बॉलिवूडमध्ये सुद्धा निर्विवाद वर्चस्व गाजवणारी जोडगोळी, वर्ष संपताना कोणत्याही व्यक्तीचा सामाजिक आर्थिक दबदबा अधोरेखित करणाऱ्या फोर्ब्स इंडियाच्या यादीत 22व्या स्थानी आहेत. आपल्या संगीतानं आबाल वृद्धांना आनंद देणाऱ्या अजय अतुल या दोघांच्या साथीनं आज आपण ऐकतोय सुपरहिट अजय अतुल यांची गाणी.

मंडळी, सिनेमा, मराठी सिनेमा आणि तोही ग्लोबलाइज होणं. बरेच दिवस साता समुद्र पार मराठी सिनेमा चाललाय, त्याचा बिझनेसही तेवढाच चाललाय, कोटी रुपयांची उड्डाणं घेतोय असं सगळं सुरू होतं. पण खऱ्या अर्थानं सिनेमा ग्लोबलाइज होणं म्हणजे काय? सिनेमाचं संगीत आणि त्याची सुरावट, परिभाषा आणि एक असणारी मनाला हलवून टाकणारी तो अंतर्नाद. नेमकं अजय अतुलच्या सुरांमध्ये तो सापडला आणि त्यांनी तो साता समुद्रापार त्याच पद्धतीनं क्रिएट करणं आणि तो आपल्याला मातीतला वाटणं, यातली गंमत एक ओरच आहे. म्हणजे हॉलिवूडचे सिनेमे जिथे शूट केलं जातं, ज्या पद्धतीनं रेकॉर्ड होतात आणि तो सगळा माहोल रिक्रिएट करण्यातली मजा काय आहे, आणि अर्थात सोनीच्या स्टुडिओ मधला तिथला असणारा माहोल त्यांनी ज्या पद्धतीनं सैराट मध्ये आणलाय, त्या म्युझिक मधला यार्ड लागला असेल आणि इवन सगळीच गाणी ही सुपर डुपर हिट ठरली.

महाराष्ट्राचे लाडके संगीतकार, नाटक, मालिका, चित्रपट, संगीत अल्बम अशा क्षेत्रात सहज मुसाफिर करणारे अजय अतुल, पुण्याच्या अजय गोगावले आणि अतुल गोगावले या भावंडाची समान आवड म्हणजे संगीत। तसं पाहिलं तर त्यांच्या घरात संगीताचा वारसा नाही, परंतु त्यासाठी पूरक वातावरण होतं। संगीत शिकण्यासाठी लागणारी वाद्य विकत घेणं आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हतं, पण संधी मिळेल तिथे अगदी मंदिरात, शाळेत व बँड पथकासोबत फिरून त्यांनी आपली कला जोपासली। NCC च्या एका कार्यक्रमात नेहमीच्या पद्धतीनं वाजवलं जाणारं संगीत एका वेगळ्या रचनेत वाजवून त्यांनी सर्वांची मने जिंकली आणि पुरस्कार देखील मिळवला। अजय अतुलच्या सांगीतिक जडणघडणीची ही सुरुवात होती। मालिका आणि चित्रपट क्षेत्रात त्यांनी आपलं नाव अधोरेखित केलं। मराठी तसंच हिंदी, तेलुगू, संस्कृत या भाषांचं गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं। 2003 साली त्यांना सही रे सही या नाटकासाठी पहिला पुरस्कार मिळाला आणि मग महाराष्ट्र कला निकेतन पुरस्कार, महाराष्ट्र टाइम सन्मान, संस्कृती कला दर्पण, व्ही शांताराम पुरस्कार, तसंच 2 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट व रंगभूमी पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांनी आपल्या नावावर केले।

सूर आणि तालाच्या साथीनं सार्थकाची लय साधणाऱ्या या संगीतकार जोडीला आपण आज ऐकतोय आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. मंडळी अजय अतुल मराठी सिनेसंगीतातील आजची लोकप्रिय जोडी म्हणजे अजय अतुल. अस्सल लोकसंगीताचा बाज आणि अस्सल मराठी मातीतलं संगीत हे त्यांच्या संगीताचं वैशिष्ट्य आहे. अजय अतुल भारतीय सिनेरसिकांची संगीतकारामधली एक लोकप्रिय जोडी ज्यांनी मराठी सिनेमासृष्टीला आपल्या संगीतानं सोनेरी दिवस आणले.

मंडळी, अजय अतुल यातले थोरले अतुल यांचा जन्म 11 सप्टेंबर 1974 साली पुण्यात राजगुरू येथे झाला. 2 वर्षांनीच 21 ऑगस्टला अजय यांचा जन्म झाला. मध्यम वर्ग कुटुंबात जन्मलेल्या या दोघांचं बालपण आणि प्राथमिक शिक्षण राजगुरू येथेच पूर्ण झालं. वडील सरकारी नोकरी असल्यामुळं वारंवार गावोगावी बदली व्हायची. हा किस्सा आहे अतुल 4थीत असतानाचा, तेव्हा अजय 2रीत होता. दोघांनाही पाठ्यपुस्तकातील कवितांना चाली रचण्याचा छंद जडला होता. लहानपणापासूनच त्यांना अभ्यासात इतकासा रस नव्हता, पण संगीताचं आकर्षण मात्र प्रचंड होतं. त्यामुळं बँड पथकामध्ये, मंदिरामध्ये, भजनामध्ये जाऊन ते आपली सांगीतिक भूक भागवत असत. लहानपणी घरात कॅसेट प्लेअरवर बाबासाहेब देशमुखांचा पोवाडा सतत कानावर पडायचा. तोच पोवाडा अतुलनं पाठ केला होता. जिथे अतुल थांबायचा तिथे अजय कोरस गायला सुरुवात करायचा. अशा रीतीनं अतुलने बाल शाहीर म्हणून दादा कोंडके आणि बाळासाहेबांसमोर पेश केला. तेव्हा या पाहुण्यांनी अजय अतुल या दोघा भावंडांचा पुष्पहार घालून सत्कार केला. भारावून गेलेल्या या दोघांनी तो हार कित्येक दिवस पाणी शिंपडून जपला होता.

अजय अतुल या जोडीसाठी महत्वपूर्ण ठरली ती त्यांच्या बालपणीची सायकल, जी सायकल चालवणारा अतुल एखादं गाणं गुणगुणायचा आणि जिथं अतुल थांबेल तिथं अजय पुढच्या ओळी गायचा. या जोडीनं सायकलवरची गुणगुणलेली गाणी कित्येक अल्बम मध्ये रेकॉर्ड झाली. कुटुंबाची गरीब परिस्थिती असल्यामुळं त्यांच्याकडे कोणतंही वाद्य नव्हतं, त्यामुळे एखादी चाल ऐकून दाखवायची म्हटल्यावर ती तोंडानं गुणगुणावी लागायची. संगीताचा वेड असणारी या भावंडांना जिथं कुठे संगीत ऐकू येईल तिथं ते आकर्षले जायचे. कोण जाणे की हे मराठी सृष्टीचे आगामी संगीतकार होणार आहेत म्हणून.

संगीत क्षेत्रासाठी घरातून विरोध नव्हता, पण आर्थिक परिस्थिती हालाकीची होती, त्यामुळं शास्त्रशुद्ध संगीताच्या शिक्षणापासूनही ते वंचित राहिले. मंडळी, कित्येकदा अजय अतुलने घरात आलेल्या पाहुण्यांचं मनोरंजन केलंय, तेही कपबशी, तांदळाचे डबे, बरण्या वाजून. असं म्हणतात ना, बालपणीची मेहनत ही नक्कीच यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवते. ही गोष्ट खरी झाली आणि पुण्यामध्ये त्या दोघांना छोटी मोठी कामे मिळू लागली. तुटपुंज्या पैशामध्ये समाधान मानणाऱ्या या जोडीला एका निर्मात्यानं पैसे न देता चक्क हार्मोनियम गिफ्ट केला. तेव्हा मात्र या दोघांनी संगीत क्षेत्रात चांगलाच जोर धरला, कारण घरात रियाज करता यायचा आणि वेगवेगळे प्रयोगही. आई वडिलांकडे हट्ट करून 1.25 लाखाचा कीबोर्डही त्यांनी घेतला होता. याच्याच जोरावर संगीत क्षेत्रात विविध प्रयोग करायला त्यांनी सुरुवात केली. त्यातूनच 2004 साली दोघांचं मुंबईत येणं झालं. त्यावेळेस पैशाअभावी त्यांनी स्टुडिओत राहणं पत्करलं. आता संगीत हेच त्यांचं आयुष्य झालं होतं. म्हणूनच त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलालचा ड्रायव्हर होण्याची किंवा इलाई राजाच्या घरची भांडी घासण्याची सुद्धा तयारी झाली होती. आणि याच वर्षी त्यांचं नशीब उजळलं.

मंडळी यांचा हरहुन्नरी पाहणाऱ्या प्रमोद शंकर या व्यक्तीने टाइम म्युझिकसाठी एक अल्बम बनवण्याची त्यांना संधी दिली. तो होता त्यांचा पहिला अल्बम विश्वविनायक. या अल्बम मधल्या संस्कृत भाषेतल्या बहुतांश रचना त्यांनी अमराठी गायकांकडून गाऊन घेतल्या आणि त्या तुफान गाजल्या. अजय अतुल यांना आता महाराष्ट्रात आता संगीतकार म्हणून ओळख मिळू लागली होती.

एकीकडे हिंदीमध्ये गायक तर मराठीमध्ये गोड गुपित सारख्या सिनेमात संगीत देणारे अजय अतुलचं नशीब चमकलं. अजय अतुलचं नशीब चमकलं ते अगबाई अरेच्या या 2004 सिनेमामुळे. या चित्रपटातील सगळीच गाणी लोकप्रिय झाली. संगीतकार म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या या जोडीनं प्रसंगी उपाशी राहून तर कधी पावभाजी खाऊनही दिवस काढले. लहानपणी बँड पथकापासून वासुदेवापासून अगदी गोंधळापर्यंत प्रत्येकाचं त्यांनी बारीक परीक्षण केलं. अजय अतुल यांनी लोकांपासून आलेलं संगीत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जो की यशस्वी ठरला. अगबाई अरेच्याच्या यशानंतर त्यांनी अनेक मराठी मालिकांनाही संगीत देऊ केलं. याच काळात श्रीयुत गंगाधर टिपरे, बेधुंद मनाच्या लहरी यांसारख्या मालिकांना संगीत देणाऱ्या अजय अतुलनं मराठी आणि हिंदी सृष्टीमध्ये आपला चांगलाच जम बसवला. आजवर गुरु ठाकूर, कृष्णाजी पाटील, श्रीरंग गोडबोले, जगदीश खेबुडकर यासारख्या अनेक नामांकित गीतकारांच्या रचनांना त्यांनी संगीतबद्ध केलं. विश्वविनायक नंतर बेधुंद, मीरा कहे, कॉलेज कॉलेज, संसंग हो तुम यासारखे बरेच अल्बम्स संगीतबद्ध करणाऱ्या या जोडीनं जत्रा, सावरखेडे गाव, जबरदस्त, बंध प्रेमाचे

3:30 चेकमेट, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, उलाढाल, एक डाव धुबी पछाड, रिंगा रिंगा, भारतीय, टपाल यासारख्या अनेक मराठी चित्रपटांना संगीत दिलं, तर दुसरीकडे विरुद्ध वा लाईफ होतं ऐसी, सिंगम, माय फ्रेंड पिंटू, अग्निपथ, बोल बच्चन यासारख्या हिंदी चित्रपटांमधून हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये दखल घेण्यास भाग पाडलं. आता मात्र मराठी सिनेमा सृष्टीमध्ये अजय अतुलचा डंका वाजू लागला.

56 वर्षाच्या मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मराठी संगीतानं एक राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आणि मराठीमध्ये मानाचा तुरा रोवला गेला. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी आणि मालिकी समवेतच रंगभूमीवरही त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. सही रे सही, रंग्या रंगीला रे, गोपाळा रे गोपाळा, जाहले छत्रपती शिवराय, अंधातर या आणि अशा अनेक नाटकांमध्ये यांचं संगीत रसिकांना भुरळ पाडतं.

अजय अतुल यांचं संगीत नव्या पिढीला प्रेरणा देणारं ठरलं, तरुणांच्या हृदयाचा ठाव घेणारं ठरलं आणि म्हणूनच बऱ्याच चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या संगीताची जादू रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागली. मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीतल्या बिग बजेट फिल्ममध्येही आता अजय अतुल यांचं नाव संगीतकार म्हणून झळकतंय.

त्यातलेच चित्रपट लय भारी, पीके, शुद्धी, ब्रदर्स, अजय अतुलनं स्वतःच्या गाजलेल्या गाण्यांचा तडका अजय अतुल लाईव्ह कॉन्सर्टच्या माध्यमातून अनेकदा अवघ्या महाराष्ट्रात पेश केला, तोही 100 अधिक वादकांच्या तालात. एक अनुभवी आणि जाणते संगीतकार म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या अजय अतुल या जोडीचा मराठी रसिकांना अभिमान वाटतो.

अजय अतुलचं संगीत रसिकांना वेड तर लावतच, तरुणाईच्या ओठांवर रुळणारं अजय अतुलचं संगीत आगामी काळातही आपलं भरपूर मनोरंजन करत राहील यात काही वादच नाही. संत पंथ तंत कवींनी दिलेले विचार, त्यांनी केलेले प्रबोधन, खरंच आपण खूप भाग्यवान आहोत. आपण मराठी आहोत, आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, आपली मराठमोळी ती वाद्य, आपला मराठमोळा बाज. आहा, मला सांगा, आपली जी वाद्य आहेत ज्यामध्ये ढोलकी, ताशा, हलगी, संबळ, डाका नावाचं एक वाद्य आहे, हे डाका नावाचं वाद्य या दोघांच्या हाती लागलं. मला सांगा मंडळी, हे वाद्य तुम्हाला माहिती आहे का? डंका नावाचं हे वाद्य त्यांच्या लग्नात वाजलं होतं. मग त्यांचं त्याच्यावर लक्ष कसं काही नाही जाणार हो? हे वाद्य त्यांनी हातात घेतलं, दुसऱ्या भावांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि मग डाका नावाचं वाद्य आणि टाळ्या यांचा वापर करून या दोघांनी छान लगीन गीत आपल्याला भेटीला आणलं. ऐकूया हे पारंपरिक आणि टाळ्यांचा वापर करून केलेलं लगीन गीत.

विविध दिग्दर्शकांसोबत अजय अतुल यांचं ट्युनिंग विशेष जमलेलं आपण पाहिलेलं आहे. यात प्रामुख्यानं नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख यांचा उल्लेख करावा लागेल. रितेश देशमुख सोबत केलेला लय भारी आणि वेड या चित्रपटाच्या संगीतानंही प्रेक्षकांना भुरळ पाडली.

मंडळी, विश्वविनायक अल्बम हा तर खूप सुपर डुपर हिट ठरला हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. यातलंच सुपर डुपर हिट गाणं जे अजूनही रसिकांच्या मनावर रुंजी घालतंय, मल्हारवारी.

श्रोते हो, वाढत जाणारा कैफ आणि त्यातून निर्माण होणारी संगीताची तहान आणि आपली ही मराठमोळी जोडी त्यावर करणारी सूर आणि संगीताची बरसात ही मराठी मनाला आणि सबंध रसिकांना मंत्रमुग्ध करणारी आहे. अजय अतुल यांचं संगीत असंच बहरत जाऊन हे एका कर्णमधुर दुनियेची निर्मिती करत राहो हीच अपेक्षा. आणि याच संगीताच्या चांदण्यात त्यांनी आपणास असंच भिजवत राहो ही सदिच्छा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: तरुमान।
1: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।